311 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ 1948 अर्थात 26 जून 2026. आता सकाळचे 5:57 होत आहेत. आमची पहिली सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: छत्रपतींचं व्यक्तिमत्व लोकोत्तर होतं. ते रसिक होते, कलाप्रेमी होते, कुस्तीगीर होते, शिकारी होते. माधवराव बागलांना चित्रकलेच्या विशेष अध्ययनासाठी त्यांनी शिष्यवृत्ती देऊन मुंबईला पाठवलं. प्रबोधनकार ठाकरे यांना लागेल तो ग्रंथ विकत घेऊन द्या अशी कारभाऱ्यांना कायमस्वरूपी सूचना दिली. विमनस्क आणि निराधार अवस्थेत शाळा सोडून घरी चाललेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांनी वाड्यावर ठेवून घेतलं. कानानं अधू पण रूपानं सुंदर असणाऱ्या राजहंस कुटुंबातील एका मुलाला योग्य तो औषधोपचार करून एका नाटक कंपनीत प्रवेश मिळवून दिला. तो पुढं महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला. महाराजांच्या उपकारांचं ओझ आनंदानं आणि अभिमानपूर्वक वाहणारे कितीतरी कलायोगी झाले. बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, आबालाल रहमान ही महाराजांनी कालपटावर कोरलेली लेणी होती. अल्लादिया खा साहेब आणि केशवराव भोसले, अब्दुल करीम खा, शंकरराव भोसले, शंकरराव सरनाईक या गानलुब्ध जीवांचा महाराजांनी गौरव केला. त्यांना आपल्या दरबारी ठेवून घेतलं. गोविंदराव टेंबे यांनी रंगभूमीवर प्रवेश केला तो छत्रपतींना चरणस्पर्श करून. छत्रपतींचं राज्य हा गुणसंपदेचा मळा होता. ते कलागुणांचे माहेर होते. 1922 मध्ये वयाच्या 48व्या वर्षी अल्पकालीन आजारानं छत्रपतींचं देहावसान घडलं. छत्रपती ही पदवी त्यांनी सार्थ केली. शाहू छत्रपतींच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केम्ब्रिज विद्यापीठानं घेतली आणि त्यांना LLD ही सन्माननीय पदवी बहाल केली. ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा बहुमान घडला आणि ते राजर्षी झाले.
1: विचारपुष्प आपण ऐकत होतात. वाचक स्वर स्मिता दीक्षित यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम आराधना. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण रवींद्र आगाशे यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार स्वप्नील बांदोडकर.

अच्युत पंडित यांची रचना आपण ऐकत होतात रवींद्र साठे यांच्या स्वरात. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आपण आमचं प्रसारण 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात.

या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:35 झालीत. आता आपण ऐकणार आहात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 6:40 कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. यामध्ये आज आपण कांदा रोप लागवड या विषयावरची माहिती ऐकू शकाल. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंमली पदार्थांचं सेवन आणि दुष्परिणाम या विषयावरील माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ श्रीकृष्ण पेणेकर. 6:50 परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचे घट्टे प्रमाण या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात, तज्ज्ञ डॉक्टर राहुल भागवत. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. 7 प्रसारित होईल स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभवती. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 आपण आमच्या केंद्रावरून अर्थात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून डॉक्टर परीक्षित पेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकू शकाल. 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज, लेखक योगीराज बच्चे, प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. या कार्यक्रमाची वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 8:40. 9:00 प्रसारित होईल लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सहभाग नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल. 9:55 आपण आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम ऐकाल, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स. 10:00 प्रसारित होईल कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. सादर करते विजय भुयार. 10:45 गांधीवंदन या कार्यक्रमात माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल. गाता रहे मेरा दिल सकाळी ठीक 11:05. 11:30 मराठी सुगम संगीत. दुपारी 12:00 आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई

केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, तसंच महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी डॉक्टर प्राध्यापिका गीतांजली बोराडे यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात आज वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वाल्मिक धांडे यांचं संतुरवादन आपण ऐकाल, राग वृंदावनी सारंग. तर 5:02 विदुषी कमल भोंडे यांचं गायन, राग श्री. संध्याकाळी 5:30 आमच्या युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 स्वस्थ भारत. स्वस्थ भारत शारीरिक वैगुण्यावर प्लॅस्टिक सर्जरी याविषयी डॉक्टर पवन शहाणे यांची मुलाखत यामध्ये आपण ऐकू शकाल. विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन

0: तर 5:02 ने विदुषी कमल भोंडे यांचं गायन रागश्री. संध्याकाळी 5:30 आमच्या युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 स्वस्थ भारत. स्वस्थ भारत शारीरिक वैगुण्यावर प्लॅस्टिक सर्जरी याविषयी डॉक्टर पवन शहाणे यांची मुलाखत यामध्ये आपण ऐकू शकाल. विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ संध्याकाळी ठीक 7:15. 7:30 माझं आवार माझं शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात ज्वारी उत्पादनाचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भोतळ यांची मुलाखत आणि शेततळे कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. रात्री 9:16 प्रॉस स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर आणि रात्री 10:00 नादब्रह्म या कार्यक्रमात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत होतात. मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता सकाळचे 6:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. आज आपण कांदा रोप लागवड या विषयावरची माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा आहे. सदरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: कांदा रोप लागवड. शेतकरी बंधूंनो, खरीप कांद्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची मशागत करताना मध्यम भारी जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी. त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी माती परीक्षण, शिफारशीनुसार चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. त्यानंतर उंच गादी वाफे तयार करावेत, जेणेकरून वाफ्यांमध्ये पावसाचं पाणी जास्त वेळ साठून राहणार नाही. शक्यतो सपाट वाफ्यात लागवड टाळावी. गादी वाफे 120 cm रुंद आणि 15 cm उंच आणि सोयीनुसार लांब करावेत. या गादी वाफ्यांवर दोन्ही बाजूंनी 1 फुटाचं अंतर सोडून ठिबक सिंचनाच्या 2 किंवा 3 नळ्या टाकाव्यात, ज्यामुळे वाफ्यावर सर्व भागांमध्ये समान सिंचन होईल. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचन संच चालू करून सरासरी 4 ते 5 cm खोलीपर्यंत ओल राहील इतकं पाणी द्यावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करावी. कार्बोसल्फॉन 2 मिली आणि कार्बेंडाझिम 1 gram 1 liter पाण्यात मिसळून या द्रावणामध्ये लागवडीपूर्वी रोपाची मुळं 2 तास बुडवून ठेवावीत. यामुळे कीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. गादी वाफ्यावर कांदा रोपांची लागवड ही 15 by 10 cm वर करावी. त्यात 2 ओळीतील अंतर 15 cm आणि 2 रोपातील अंतर 10 cm ठेवावं. पेरणीनंतर 20 दिवसांनी खुरपणी करावी. खरीपात कांद्याला क्वचितच पाणी देण्याची गरज पडते, परंतु 2 पावसाच्या पाळ्यांमध्ये अंतर पडल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे 1 ते 2 वेळा पाणी द्यावं. काढणीपूर्वी 2 आठवडे अगोदर पाणी बंद करावं, त्यामुळे कांदा चांगला पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत. त्याचप्रमाणे वरचा पापुद्रा देखील चांगला सुकतो, जेणेकरून काढणीच्या वेळी कांद्याला इजा होत नाही.
0: कांदा रोप लागवड या विषयावरची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा होता. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 June 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवार

0: कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
2: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
1: झुंबर
2: आनंदी कुटुंब
1: मित्र मंडळी
2: त्यांचं रोजचं जगणं
1: भेटी गाठी
2: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
1: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
2: झुंबर.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर.
3: मध्यम लहरींवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा सुरुवातीला आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून 6:55 संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
2: हो, निश्चितच, एकदम
1: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
2: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर

0: खराब होतो, यकृत आहे त्याच्या त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ, तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे, म्हणजे ते पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जात.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो ना,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते.

0: हजारो झाडे रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये, जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ह्यः नवदिल्ल्यां संयुक्तराष्ट्रसंघस्य महासचिवस्य वित्तीय स्वास्थ्यस्य विशेषाधिवक्त्रा नीदरलैंड देशस्य राज्ञा मैक्सिमा इत्यनया सह मिलितवान्. सामाजिक माध्यम संदेशे श्रीमोदिना उक्तं यत् भारतस्य डिजिटल क्रांतिः वित्तीय सेवानां सारल्यं कृत्वा कथं सामान्य जनानां जीवनस्य सुगमतां वर्धयति, जनान् सशक्तं च करोति इत्यस्मिन् विषये द्वयोः मध्ये चर्चा अभवत्. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी श्वः आरभ्य 29 दिनांक पर्यन्तं सेशल्स देशस्य राजनैतिक यात्रायां भविष्यति. सः तत्र सेशल्स देशस्य राष्ट्रिय दिवसस्य स्वर्णजयन्ती उत्सवे अतिथि रूपेण भागं ग्रहीष्यति. इतः पूर्वं प्रधानमन्त्रिणा 2015 वर्षे सेशल्स देशस्य भ्रमणं कृतमासीत्. विदेशमन्त्रालयेन विज्ञप्तौ उक्तं यत् भारतीय रक्षाबलानां एकं दलं भारतीय नौसेनायाः 2 नौकाभ्यां सह उत्सवे भागं गृह्णीयात्. यात्रा समये प्रधानमंत्री सेशल्स देशस्य राष्ट्रपतिना डॉक्टर पैट्रिक हर्मिनी इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. द्विपक्षीय सहकार्यस्य संपूर्ण समीक्षां करिष्यति अथ च परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यति. प्रधानमंत्री सेशल्स देशस्य राष्ट्रिय सभायाः संबोधनं च करिष्यति. प्रवासी भारतीयैः सहापि संवादं करिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य नवदिल्ल्यां नार्को समन्वय केन्द्रे 10 सङ्गोष्ठ्याः अध्यक्षतां करिष्यति. मादकद्रव्यनियन्त्रण अभिकरणद्वारा आयोजिते अस्मिन् सत्रे केन्द्रीयमन्त्रालयानां राज्यसर्वकाराणां मादकद्रव्यविधिप्रवर्तनसंस्थानां च प्रतिनिधयः एकत्रिताः भविष्यन्ति, येन देशे सर्वत्र मादकद्रव्यव्यापारस्य मादकद्रव्यस्य दुरुपयोगस्य च निवारणार्थं प्रयत्नानां समीक्षायाः सुदृढीकरणञ्च भविष्यति. अस्मिन् अवसरे श्रीशाहः मादकद्रव्यनियन्त्रणविषयम् अग्रिमकार्ययोजनप्रतिवेदनञ्च विमोचयिष्यति. वाणिज्य उद्योगमन्त्री पीयूषगोयलः अवदत् यत् भारत यूके व्यापक आर्थिक व्यापारसन्धिः वैश्विक अर्थव्यवस्थायाः समर्थनाय बलगुणकस्य कार्यं करिष्यति. ह्यः लंदन नगरे भारत वैश्विक मंचस्य यूके भारत सप्ताहं संबोधयन् श्री गोयलः अवदत् यत् यूनाइटेड किंगडम्स देशेन सह कृत मुक्त व्यापार संधिः अद्यावधि भारतस्य सर्वाधिक व्यापक संधिः वर्तते.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत, आता अवतीभोवती. श्रोतो हो, आजच्या दिवशी 1694 साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रँड यांचा जन्म झाला. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांचा याचा जन्मदिवस आहे. 1824 साली आजच्या दिवशी इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचा जन्म झाला. आजच्या दिवशी 1838 साली वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि धर्ममीमांसक तसंच सुधारक बंकिमचंद्र चटर्जी यांचा जन्म कंतलपाडा परगणा बंगाल इथं झाला. गायिका आणि नर्तिका अँजेलिना एशवाई उर्फ गोहर जान यांचा जन्म आजच्या दिवशी 1873 साली झाला. श्रोतो, आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. त्यांचा जन्म 26 जून 1874 साली झाला. 1873 साली गायिका आणि नर्तिका गोहर जान यांचा जन्म झाला. विख्यात संगीत नाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 26 जून 1888 साली झाला. सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार पर्ल एस बक यांचाही आज जन्मदिवस आहे. भारतीय अभिनेते सारथी यांचा जन्म 26 जून 1942 साली झाला. सव्वीस जून 363 साली रोमन सम्राट जुलियन यांचं निधन झालं. त्यांचा आज स्मृतिदिवस आहे. हॉट एअर बलूनचे सहसंशोधक जोसेफ मायकल मांट गॉल्फर यांचंही निधन आजच्या दिवशी 26 जून 1810 साली झालं. 1980 साली आजच्या दिवशी पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा अप्पा पेंडसे यांचं निधन झालं. त्यांचं आज स्मृतिदिवस आहे. सुप्रसिद्ध मराठी लेखक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पु काळे यांचाही आज स्मृतिदिवस आहे. भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचाही आज स्मृतिदिवस आहे. त्यांचं निधन 26 जून 2004 साली झालं. आजच्या दिवशी 1531 साली पुष्टी पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचं निधन झालं. त्यांचा आज स्मृतिदिवस आहे. आजच्या दिवशी 2008 साली जनरल माणकेशा यांचं निधन झालं. त्यांचाही आज स्मृतिदिवस आहे. दिनविशेष आपण ऐकत होतात. अवतीभोवती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

नियमित नमाजे आशुरा आणि दुआए आशुरा सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यान मशिदींमध्ये अदा करण्यात येऊन कुराण खानी सलामो सलाम हमद सना नाते पाक यांचं पठण केलं जाईल. त्यानंतर घराघरात नियाज अर्थात भंडारा होईल. या प्रसंगी सुभाष चौकात ताजिया ठेवला जातो. इमामे हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य अहिंसा न्याय हक्क आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी युद्ध केलं होतं. या दरम्यान शत्रूने त्यांचे पाणी आणि अन्न बंद केलं होतं. या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव आजच्या मोठ्या प्रमाणात सबील अर्थात सरबत बनवून त्याचं जागोजागी वाटप करतात. याला समाजात मोठ्या प्रमाणात महत्त्व असतं. जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग 3 दिवस झालेल्या पावसानंतर गुरुवारी वातावरण काहीसं ढगाळ राहिलं. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. दरम्यान आगामी 4 दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज IMD वर्तवलेला आहे. IMD 29 पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलेला नव्हता, पण 3 दिवसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. तर गुरुवारी पहाटे काही तालुक्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच शेतशिवाऱ्यात पेरण्यांना वेग आला.

0: केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय युद्धपकाळ विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन तसंच संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेमधील लाभार्थ्यांनी आपली हयात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असल्याचं प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. संजय गांधी योजनेत लाभार्थ्यांपैकी केवळ 40% जणांनीच प्रमाणपत्र जमा केल्याने तातडीने पूर्ण प्रक्रिया करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलेलं आहे. लाभार्थ्यांकडे मोबाईलमध्ये सत्यापन ॲप असल्यास त्याद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीनं संजय गांधी योजना कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं किंवा जवळचे आपले सहकार सेवा केंद्रातून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन काढता येईल. हे प्रमाणपत्र 30 जूनपर्यंत रेल्वे स्टेशन रोडवरील संजय गांधी योजना कार्यालयात जमा करणं आवश्यक आहे. मुदतीत प्रमाणपत्र जमा न केल्यास अनुदान थांबू शकतं असं तहसीलदार रुपाली काळे यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची अर्थात TATची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा कॉपीसारख्या घटना घडू नयेत याकरता परीक्षा परिषदेनं अत्यंत कडक पावले उचललेली असून उमेदवारांसाठी सविस्तर नियमावली आणि मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आहेत. यंदाच्या परीक्षेत हायटेक कॉपी या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी परीक्षा कक्षात बूट आणि मोजे घालून येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. उमेदवारांनी चप्पल स्लीपर किंवा सँडल यासारखी हलकी पादत्राणं घालून यावं असे स्पष्ट निर्देश राज्य परीक्षा परिषदेनं दिलेले आहेत. श्रोतहो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार. स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत होतात अवतीभोवती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आपण आमचं प्रसारण 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. आता सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपिढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे

0: काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एअरपोर्ट की पूरी ताकत को हम एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मौसमी पावसाने राज्याच्या बहुतांश

0: भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जेमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 होत आहेत.

0: युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
0: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

0: ಅನ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರಣ್ಯ
0: ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸರಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಜಯಗಾವ್
4: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
5: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
4: झुंबर
5: आनंदी कुटुंब
4: मित्र मंडळी
5: त्यांचं रोजचं जगणं
4: भेटी गाठी
5: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
4: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
5: झुंबर
4: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता
5: झुंबर

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण वाचाल तर वाचाल.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं, त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन,

0: त्याचे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते. राजाला फक्त कर्तव्य असतात, हक्क नसतात. म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो दात धर्म पंत यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंत यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
1: हो, खरंय सर.
0: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
1: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं, मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेले होते. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर.
1: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हंटल की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय. आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती.

0: मोठमोठी जी देवस्थान आहे त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं, उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जातं. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा. म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1 लाख रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1 लाख रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:40

0: 20 मिनिटांनी.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: मध्यम लहरींवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. आपण आमचं प्रसारण 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर सुद्धा ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडी गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण कविवर्य भारत तांबे यांची रचना ऐकणार आहात. संगीत वसंत देसाई यांचं आहे. गायक कलाकार लता मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण नाधो महानोर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार वैशाली सामंत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण मदनाची मंजिरी या नाटकातलं नाट्यपद ऐकणार आहात. हे नाट्यपद विद्याधर गोखले यांचं आहे. गायक कलाकार सुमन माटे. संगीत प्रभाकर भालेकर यांनी दिलं आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण मंगेश पाडगावकरांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार आहेत सुमन कल्याणपूर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुरू मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता आपण निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात श्रेया घोषाल यांच्या आवाजात.

0: Waltz informs the Pioneer. Another headline in the Pioneer writes, government expands QR code tracking to key drug categories to curb counterfeits. And finally, millions breathe easy as the Times of India reports, CBSE students already in standards 7th to 9th with foreign language can keep their current combination till 10th. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and Queen Maxima of Netherlands discuss India's digital public infrastructure-led revolution. Government restores commercial LPG supplies to pre-crisis levels, withdraws sectoral restrictions. FIR lodged against 8 named accused and several unidentified persons in connection with Ayodhya Ram Mandir donation case. IMF says India continues to be major driver of global economic growth despite economic impact of Iran conflict and higher energy prices. In football, Ecuador advanced to FIFA World Cup knockout stage, beating Germany 2-1 in New Jersey. And in cricket, Shefali Verma powers India to 5-wicket win over Bangladesh in Women's T20 World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: आकाशवाणी सह पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या UK इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय

मंत्रालय, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज IMF कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जून पर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 पोहोचली आहे, तर 1,520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3,000 घरं उध्वस्त झाली. 1900 व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालय आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथे झालेल्या गट ईच्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ईमध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि

हरित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी आणि महिला T20 विश्वचषक

0: अमेझॉनची घोषणा, युनायटेड किंगडम सोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले, व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी, आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे। निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी। लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड।
3: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।

0: वागत आहे रे, चहा लई भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लईच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचं त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लईच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः

0: छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
1: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

0: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला।
1: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही। बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात।
2: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते। महाराज खाली उतरतात।
3: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
4: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही। लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात।
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक।
2: महाराज चहा पितात आणि लोकांच्या घोळक्यात शांतता पसरते।

0: किती थोर विचार! स्वतः राजाने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं।
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या। त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया।
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस।
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते। तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली। तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण।

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय

0: करावी लागेल, यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जागिरी नसते, संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
1: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
2: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
1: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब, बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांबार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपटसृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात, कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया, चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत. सामाजिक न्यायाचा सूर्य, छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले. निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण तेजाब या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले.

जल सा कर

जिसे तेरा इशारा पाए तो लड़ जाए पूरी फौज से।

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: कार्यक्रमात आता आपण दयावान या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: प्लॅटफॉर्म नंबर 2
1: से चलने वाली
2: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
1: आई एम हियर।
3: ताई तुला नाही आला, मोबाईल चार्ज करायचा होता।
1: तुझं डोकं चार्ज कर।
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना।
1: बुद्धू सुधर जरा।
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
5: लखलक चंदेरी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात आता आपण सूर्या या चित्रपटातलं संतोष आनंद यांचं गीत ऐकणार आहात। संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे, गायक कलाकार कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक।

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: लखलख चंदेरी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण समीर यांचं गीत ऐकणार आहात. संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. गायक कलाकार अलका याज्ञिक आणि सहकारी. चित्रपट कुदरत काकानू.

कार्यक्रमात शेवटी आपण नगीना या चित्रपटातलं गीत ऐकणार आहात. गात आहेत कविता कृष्णमूर्ती. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

आहेत. आता आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 होते.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक. सादर करते आहेत सतीश रेवे.
1: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
2: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास.
3: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस.
2: हो आई, नाही करत. आई, एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते. पाठव ना ग. बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचा आहे, पण नक्की पैसे तेवढे पाठवा आई.
3: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे. हा
1: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. चल सोबत मिळून घेऊ.
4: चल चल चल, जाऊया जाऊया. अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण. चल.
5: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय. शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तुम्ही त्वरित या.
1: पार्थची आई, पार्थने हे काय करून बसलाय? हा
3: अहो काय होऊन बसलाय. श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉक्टर रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
6: खूप धन्यवाद मॅडम.
3: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्स पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
6: अगदी बरोबर मॅडम, जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आत्ता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे, म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी

0: ती आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे, किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे, किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतंय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
1: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
0: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एंग्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात, आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे, काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे, ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
1: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
0: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरं जर असली तर त्याचे 10 वर्ष पर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याचे जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स, आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला हे त्यातून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
1: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे, जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे. आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला. मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे विजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली, ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायचे आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे, कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकॅट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांचे वर एकच दिवशी आम्ही धाड टाकली आणि जवळपास 800-900 लोकांना उचलला आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली.

त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे दोनच मार्ग आहे, तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे, आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितला तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे, तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे

0: नागपूरच आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPSची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचं आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शनने आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतो आहे. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपल्यासारखे जे मीडियम्स आहे त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतो आहे. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, या संबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे, जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 kg गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो, तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान, आणि आपण सगळे ट्रक्स वगैरेला असे थांबू शकत
1: नाही,
0: तर तो एक मोठं आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना, ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या, तेही एक कोऑर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे, ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कोऑर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल, हे कुठेतरी मला असं वाटतं आहे की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते, सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात, लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्यात संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे,

0: ते शाळांमध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे का त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आईवडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे, तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाइल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं कुठली पार्टी असली नाईट आऊट करायची आहे तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात, म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे. आणि याच्या इथे आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात ह्याच्यात, सुरुवातीला फ्रीमध्ये देतात म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असं असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस हे आमचे ह्याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशनपर्यंत ते तिथे अडकून जातात, त्याला एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक सामाजिक इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात, मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे त्याच्या रोल फार महत्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय कुठे होतोय, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं ह्याच्यात काम आहे. एक माझा एक ह्याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे, मग समाजाने सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.
0: जय हिंद मॅडम. थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
4: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:50 झालेले आहेत.
5: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते

0: शनिवार सकाळी 7:25
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
4: आपण स्वप्नील बांदोडकर यांना ऐकणार आहात.

0: स्वप्नील बांदोडकर यांना आपण ऐकलत. आमचं प्रसारण आपण ऐकता आहात 311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्स, 102.1 मेगा हर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर. आता सकाळचे 9:55 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ.

0: किंग रोड जळगाव.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे. आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
2: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो, आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्या स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा, आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा, म्हणजे त्याचं एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात. आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावानी 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं. आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37×48 म्हणजे 28,000 रुपये मजुरी, आणि त्याच्यावरती जीएसटी असं करून साधारणपणे 3,60,000-3,70,000 पर्यंत तयार होतो. श्रीमंत हार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत हार हा पोहे हाराचाच पुढलं व्हर्जन आहे. जिथे चेन असते मानेवरून येणारी, दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात. आणि असे 4 पदर एका खाली एक ओवले पोहे हाराचे की त्याला श्रीमंत हार म्हणायचं.
0: अच्छा.
2: तर 4 पदरी तो साधारणपणे श्रीमंत हार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 3,60,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार, कारण 12-13 लाख रुपयापर्यंत शेवटी श्रीमंत हार आहे त्याची किंमतही तशीच पाहिजे. तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत हार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायचे पद्धत निघाली. आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली, कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे,
0: आणि मंगळसूत्राच्या आतमध्ये बसणारे
2: असतात. आता मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोहेहार हा सिंगल पदरी पोहेहार असतो. श्रीमंत हार हा 4 पदरी पोहेहारचाच प्रकार, पण तो 4 पदरामध्ये असतो, त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोहेहार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत हार होतो.
0: बरोबर. आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
2: पोह्याचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, तर त्या आकाराप्रमाणे असतात. आणि मागे त्याला वाढवण्याकरता, लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
0: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
2: आणि त्या प्रमाणात सेव्हिंग करणे.
0: अगदी खरंय. मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्ण हारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहे हार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. आता सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन प्रोग्राम हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी संवाद साधता येत वैदिक

0: हिनाकरे सादर करते विजय भुयार।
1: हॅलो आकाशवाणी।
2: नमस्कार मॅडम।
1: नमस्कार।
2: साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलते। आमच्याकडे पाऊस नाही।
1: पाऊस नाही?
2: नाही,
1: अजिबातच नाही का?
2: अजिबातच नाही।
1: बर बर, येईल।
2: काल जळगावला झाला वाटत?
1: हो, जळगावला झाला, 2-3 दिवसापूर्वी पण झाला थोडासा।
2: आमच्याकडे अजिबातच नाही।
1: येईल येईल।
2: आणि त्या अनुषंगाने एक बालगीत ऐकायचंय। सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय।
1: चालेल।
2: पावसाळा तरी जाणं सांगितलं बघा। हे
1: हो हो
2: मग तरी पाऊस पडेल।
1: हो हो नक्की नक्की।
2: काही मित्राची नावं सांगतो?
1: हो सांगा।
2: सर्वप्रथम वैद्य नाक्रिया गायस आनंद घेतील आणि धनंजय बाग, विजय बाय, अशोक पाटील, राजेंद्र मिश्रा, सांगू सिंग चांदवलचे आणि आर्य या सर्वांनी गाणं ऐकायला आवडेल बघ।
1: चालेल, नक्की ऐकूया हे गीत।
2: धन्यवाद।
3: बोला ना अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का।

0: हेलो आकाशवाणी।
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: हॅलो।
0: हो बोला, आवाज येतोय माझा?
1: हा ताई, मी बोलतो ज्ञानेश्वर विसपुते शेंदुर्णेसून।
0: हां बोला दादा।
1: हा काय चाललंय? पाऊस आहे तिकडे।
0: सुरुवात झाली आमच्याकडे।
1: हा झाली का सुरुवात? आमच्याकडे काल पडला, हा थोडा फार प्रमाण झाला।
0: हो, पण सुरुवात
1: हा
0: झालेली आहे।
1: हो ना, त्याची अपेक्षा होती ताई,
0: हो
1: कारण
0: हो
1: की सर्व त्याच्यावरच अवलंबून आहे।
0: हो खरे।
1: हा आणि पाऊस आला म्हणजे बळीराजे सुद्धा कामे होता, आणि बळीराजे
0: गाणं सांगा कोणतं ऐकायचंय?
1: नरेंद्र शर्मा हे गीतकार पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं
0: हाँ
1: बाजे मुरली हा बाजे हे गीत ऐकायचे ते।
0: हो, नक्की ऐकवते।
1: हा, दोन मित्रांच्या नावं सांगतो काही।
0: हो सांगा।
1: सुनील दापोरेकर जळगावचे आणि आंबईचे देवीदास निकम।
0: चालेल, नक्की
1: हा
0: ऐकूया।
1: हो ताई, धन्यवाद।

0: हॅलो आकाशवाणी.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: ताई मी मुक्काम पोस्ट चौका तहसील संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटे बोलतो ताई.
0: हां बोला दादा.
1: ताई आपण सर्वजण अपेक्षा करतो पाठोपाठची आपण आशा लागलेलो आषाढी त्याची आपण पावसाळी वाट बघतोय ताई.
0: हो बरोबर आहे.
1: तर मी सर्वच्या वतीने फंडावर प्रार्थना करतो आणि आपल्याला लवकर पाऊस पडावा जगामध्ये.
0: हो हो.
1: तर या अनुषंगाने एक गाणं ऐकायचं ते मला मेरा गाव मेरा दिल.
0: हां
1: क्या कहता है सावन कुछ कहता है सावन. इथे गायक आहे मोहम्मद रफी गीतकार बक्षी संगीतकार बक्षी बैरकर.
0: बर
1: हो छान गीत आहे. माझे मित्र जवान भाई आहे बक्षा बंधू तुम्ही सुद्धा ताई.
0: हो नक्की ऐकूया हे गीत.
1: हो ताई हो ताई म्हणजे धन्यवाद ताई.

0: हेलो आकाशवाणी,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार.
1: आकाशवाणी ना?
0: हो, बोला.
1: मला जाणून घ्यायचं होतं, आज नाशिक गीतायचं.
0: कोण बोलताय?
1: सुहास म्हणतात एक गुट्टा.
0: हा, बोलात सुहास दादा.
1: म्हटलं देवजी नगर जाऊन म्हटलं बाळ कुंडटकर मी गायलेलं
0: हा
1: ऋण अनुबंधाची नको झाल्या जा.
0: हो,
1: छान आहे नाट्य गीत. म्हणता काय कोण सांगत नाही ना. आणि हा कार्यक्रम तर खूपच छान असतो तुमचा. हा कोण परमायचा असतो कार्यक्रम खूपच छान असतो.
0: हो,
1: आतुरतेने वाट पाहिली जाते या कार्यक्रमाची.
0: हो, आणि संवादही होतो.
1: संवादही होतो, एकमेकांना एकमेकांचा संवाद केल्याने माहिती मिळते.
0: खरे खरे.
1: पाऊस यावे.
0: हो,
1: आपण कोण बोलते मॅम?
0: मी वैदेही नाखरे बोलतीये.
1: ओके, धन्यवाद.
0: चालेल, नक्की आहे का?

0: हॅलो आकाशवाणी.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाशी तालुका मुख्य नगर जिल्हा जळगाव खंदेश. सर, आज सही मला एक गाणं ऐकायचंय. लोकगीत आहे, रंजना शिंदे आणि सहकार्याने गायलेलं आहे. गीतकार आहे मधुकर नरेंद्र जाधव आणि संगीतकार आहे मधुकर फाटक. आणि गाण्याचे बोल आहे, पड पड र पाऊस. काय कारण काय या पाऊस? आपल्या जळगाव जिल्ह्यात पाऊसच नाही, आमच्या वडोदऱ्याचा अजिबातच नाही. कारण या पावसाची अपेक्षा आहे म्हणून वरून राजाला दोन येईल, आपली दया येईल, तर थोडा पाऊस तरी येतो येईल या गाण्याच्या निमित्त.
0: हो चालेल, नक्की एक होते.
1: काही माझी भेटत आहे थोडे दोन तीन. अनंत भीती आहे, भागवत झालते आणि संत सोनार, महादेव पातोर.
0: चालेल, नक्की आहे का?

0: हॅलो आकाशवाणी.
1: हो
0: हा नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: मी करनवाडी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा इथून महादेव पातोडे बोलतोय.
1: हा
0: हा आपण कसे आहात?
1: छान आहे, मस्त आहे.
0: आम्ही सुद्धा आनंदात आहोत. आपल्या जळगावकडे आजचं वातावरण कसं?

0: ताई?
1: छान आहे वातावरण, पावसाला सुरुवात झालीये.
0: हा, आमच्याकडे सुद्धा ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे.
1: हा, आमच्या इकडे तसंच.
0: येणारा खरीप हंगाम आमच्या शेतकरी बांधवासाठी सुख समृद्धी आणि अधिक उत्पन्न देणारा ठरावा आहे, ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या अनुषंगाने एक गीत ऐकाय ताई, चित्रपट नाव आहे कसा साबण. गायिका आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. गीताचे बोलात मेघारे मेघारे मत परदेशी जा रे, हे गीत ऐकायचं याच्या कार्यक्रमात.
1: वा वा, नक्की ऐकवते.

0: हॅलो आकाशवाणी, नमस्कार भाई.
1: नमस्कार.
0: वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी.
1: अच्छा,
0: विश्वनाथ मिस्त्री.
1: चालेल. कुठून बोलताय?
0: मैनेर.
1: नक्की आहे का आपल्या आवडीचं गीत?
0: बस आपलं आम्ही आकाशवाणी.

0: सगळे कार्यक्रम आहेत तो.
1: वा खूप छान.
0: आणि आता मला हेच सांगायचंय की पाऊस वेळेवर पडत नाही की आपण झाडं लावली पाहिजे, वृक्ष लावली पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे.
1: हो हो नक्की.
0: संतांनी सुद्धा वृक्षांवर प्रेम केलं.
1: हो
0: माझा अभंग मी तुम्हाला सांगितले, तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो, वृक्ष वडले आमास वगैरे.
1: हो हो
0: तेवढं ऐकवत आहे.
1: हो नक्की नक्की ऐकवत आहे.
0: हो बाकी अजून काय चाललंय?
1: बस व्यवस्थित सुरे, मस्त सुरे, असेच आमचे कार्यक्रम ऐकत राहा.
0: चालेल ताई.

0: आकाशवाणी जळगाव.
1: हां बोला.
0: सुवर्ण महोत्सव आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद आपले.
0: हां ताई ब्राझील मधलं तेरे संग प्यार मैं नहीं तोडना ऐकायचं आहे गाणं. महेंद्र कपूर लता मंगेशकरच्या आवाज मध्ये जितेंद्र आणि वीणा रॉय यांच्या पिक्चरीत झालेलं नागिन चित्रपटातलं. त्यासाठी आमचे विजय शेगुकार साहेब पैशी हे आपल्या रिपोर्टिंग करतात आणि आमची पटीदारी दिवस होता दिलती रणजित कुमार थोरात आणि लोकेंद्र वर्मा नाराखेडा बस्टँड उज्जैन त्यासोबत मी प्रकाश जैन आणि त्यासोबत काही आपण पण या गीताचा आनंद घ्या.
1: जरूर ऐका आपल्या आवडीचं गीत.

0: हॅलो आकाशवाणी.
1: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना सरोदी बोलतो मॅडम.
0: हा बोला दादा.
1: आपण कोण बोलतो?
0: वैद्यही नाखरे बोलते.
1: बऱ्याच दिवसांत संवाद होतोय आपला.
0: हो
1: आपले गातारे नैराधील हा कार्यक्रम चांगला असतो बरं का?
0: बर बर.
1: हा आणि अशी मी जे मुलाखती घेतात त्या याच्यामध्ये बंधन त्या मुलाखती पण चांगला आवडते मला.
0: वा वा, खूप खूप खूप धन्यवाद आपले. बोला, कोणतं गीत ऐकायचं?
1: तर आज एक गीत ऐकू इच्छितो मी. चित्रपट पहा बेताब. बेताब मध्ये ते बादल यू गरजता है डर कुछ ऐसा लगता है हे गाणं ऐकायचं बघ.
0: नक्की.
1: शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलंय ते गीत.
0: हो.
1: हा तर या गीतासाठी काही मित्र सांगू इच्छितो मी.
0: हो सांगा.
1: नळणीहून बाळू हिवाळे, राजदीप सरोदे, माझा मुलगा सुरज सरोदे, मुलगी स्वानी सरोदे, गंगापूरहून धनंजय नाग, चिले धारूर बिळीतून सय्यद जलाल भाई आणि माझ्या वहिनी मीनाक्षी सरोदे
0: बर
1: आणि सय्यद जलाल भाई गीताराम बोरसे.
0: चालेल, नक्की ऐकूया.
1: हा

हॅलो, आकाशवाणी हा फोन इन प्रोग्राम आपण ऐकत होतात. श्रोत्यांशी संवाद साधला वैदेही नाकरी यांनी, सादरकर्ते विजय भुयार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

सन 1897 जानेवारीमध्ये मी डर्बनला उतरलो तेव्हा माझ्याबरोबर 3 मुलगे होते. माझा भाचा सुमारे 10 वर्षांचा, माझा मोठा मुलगा 9 वर्षांचा आणि दुसरा मुलगा 5 वर्षांचा. या सर्वांना शिकवायचे कुठे? गोऱ्या लोकांसाठी ज्या शाळा होत्या त्यात मी आपल्या मुलांना पाठवू शकत होतो, पण ते केवळ मेहरबाणी व अपवाद म्हणून. इतर सर्व हिंदी मुलं तिथं शिकू शकतील अशी स्थिती नव्हती. हिंदी मुलांच्या शिक्षणासाठी ख्रिस्ती मिशनच्या शाळा होत्या, त्यात आपल्या मुलांना पाठवण्याची माझी तयारी नव्हती. तिथं मिळणारं शिक्षण मला पसंत नव्हतं. तिथं गुजरातीतून शिक्षण कुठून मिळणार? इंग्रजीमार्फतच मिळायचे आणि फारच प्रयास केला तर अशुद्ध तामिळ किंवा हिंदीमार्फत. हे व इतर न्यूने मला खपण्यासारखी नव्हती. मी स्वतः मुलांना शिकवण्याचा थोडासा प्रयत्न करीत असे, पण तो अतिशय अनियमित होता. माझ्या पसंतीला येईल असा गुजराती शिक्षक मला मिळाला नाही. मी विचारात पडलो, माझ्या पसंतीचे शिक्षण मुलांना देईल अशी इंग्रजी शिक्षकासाठी मी जाहिरात दिली. या तऱ्हेने जो शिक्षक मिळेल त्याच्यामार्फत थोडे नियमित शिक्षण द्यावे आणि बाकीचे मी स्वतः जमेल तसे चालवावे असा विचार केला. एका इंग्रज बाईला 7 पौंडांच्या पगारावर ठेवली आणि गाडे कसे तरी रेटले. मी मुलांशी गुजरातीतच बोलत असे, त्यामार्फत त्यांना थोडेसे गुजराती मिळत असे. त्यांना हिंदुस्थानात पाठवून देण्यास मी तयार नव्हतो. मला त्यावेळीही वाटत होतं की लहान मुलांनी आईबापांपासून दूर राहिलेलं बरं नाही. सुव्यवस्थित घरामध्ये जे शिक्षण मुलांना सहजही मिळतं ते छात्रालयात मिळणं शक्य नाही. त्यामुळे मुले बहुतांशी माझ्याजवळच राहिली. भाचा व थोरला मुलगा या दोघांनाही थोडे महिने मी स्वदेशी निर्णाऱ्या छात्रालयांमध्ये ठेवलं खरं, पण तिकडून त्यांना लवकरच परत बोलावून घेतलं. पुढे माझा मोठा मुलगा बराच मोठा झाल्यानंतर स्वतःच्या इच्छेनं अहमदाबादच्या हायस्कूलात शिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून आला. माझ्या भाच्याला मी जे काही देत होतो तेवढ्यावर त्याला संतोष होता अशी माझी समजूत आहे. तो भर तारुण्यामध्ये थोडक्याच दिवसांच्या आजारानंतर परलोकवासी झाला. इतर 3 मुलगे कधी कोणत्याही शाळेत गेलेलेच नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या अनुषंगानं मी स्थापिलेल्या शाळेमध्ये त्यांचा थोडासा नियमित अभ्यास झाला. माझे हे प्रयोग अपूर्ण होते. माझी इच्छा होती की तेवढा वेळ मी मुलांकडे देऊ शकत नसे. त्यामुळे आणि इतर अनिवार्य योगायोगामुळे माझ्या मनाजोगते पुस्तकी शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही. माझ्या सर्व मुलांची या बाबतीत माझ्याविरुद्ध तक्रार आहे, कारण जेव्हा त्यांची BA MA किंबहुना मॅट्रिक्युलेटशीही गाठ पडते तेव्हा स्वतः शाळेत न शिकल्याचं वैगुण्य त्यांना जाणवतं. असं असूनही माझा स्वतःचा असा अभिप्राय आहे की त्यांना जे अनुभव ज्ञान प्राप्त झालं आहे, आईबापांचा जो सहवास त्यांना मिळू शकला, स्वतंत्रतेचा जो पदार्थपाठ त्यांना शिकवण्यात मिळाला, तो जर मी त्यांना कुठूनही शाळेत पाठवण्याचा आग्रह धरला असता तर मिळाला नसता. त्यांच्याबद्दल जो निश्चितपणा मला आज आहे तो नसता. ते जो साधेपणा आणि सेवाभाव शिकले आहेत तो माझ्यापासून दूर राहून बिलायतेत किंवा दक्षिण आफ्रिकेत कृत्रिम शिक्षण घेतल्याने त्यांच्यामध्ये आला नसता. उलट त्यांची कृत्रिम राहणी माझ्या देशकार्यामध्ये मला विघ्नरूप झाली असती. त्यामुळे जरी मी त्यांना माझी इच्छा होती तेवढी पुस्तकी शिक्षण देऊ शकलो नाही, तरीही माझ्या पुढच्या वर्षांचा विचार करता त्यांच्या संबंधीचं माझं कर्तव्य मी यथाशक्ती बजावलं नाही अशी माझी समजूत होत नाही किंवा मला पश्चात्तापही होत नाही. ह्याच्या उलट माझ्या वडील मुलाच्या बाबतीत मला जो खेदजनक परिणाम दिसतो तो माझ्या अर्धकच्च्या पूर्वकाळाचा प्रतिध्वनी आहे असं मला नेहमी वाटत आलं आहे, ज्याला मी माझा मोहकाल असं समजतो. त्याचं पूर्ण स्मरण राहील एवढं त्यावेळी त्याचं वय होतं, पण तो माझा मोहकालच होता असं त्याला का वाटावं? त्याने असे का समजू नये की तो काळ माझा ज्ञानकाल होता आणि त्यानंतर झालेली परिवर्तने अयोग्य आणि मोहजन्य होती? याला असे का वाटू नये की त्यावेळी मी जगाच्या मळलेल्या रस्त्याने चाललो होतो व त्यामुळे सुरक्षित होतो आणि त्यानंतर केलेले फेर

फार हेच माझ्या सूक्ष्म अभिमानाचं आणि अज्ञानाचं द्योतक आहेत. माझ्या मुलांना बॅरिस्टरसारख्या पदव्या मिळाल्या असत्या तर काय बिघडलं असतं. मला त्यांचे पंख कापून टाकण्याचा काय अधिकार होता. मी त्यांना पदव्या वगैरे घेऊन देऊन स्वतःच्या आवडीनुरूप आयुष्याचा मार्ग ठरवण्याच्या स्थितीला का आणून पोचवलं नाही. अशा तऱ्हेचा युक्तिवाद माझ्या कित्येक मित्रांनीही माझ्यापाशी केलेला आहे. मला या म्हणण्यात काही अर्थ वाटलेला नाही. माझा अनेक विद्यार्थ्यांशी संबंध आला आहे. इतर मुलांवर मी अन्य तऱ्हेचे प्रयोगही केलेले आहेत किंवा करण्याच्या कामी मदत केली आहे. त्यांचे परिणाम मी पाहिलेले आहेत. हे तरुण आणि माझे मुलगे आज सारख्याच वयाचे आहेत. माणुसकीच्या बाबतीत ते माझ्या मुलांना मागे टाकतील किंवा माझ्या मुलांनी त्यांच्यापासून विशेष शिकण्यासारखं असेल असं मला वाटत नाही. तरी पण माझ्या प्रयोगांचा नक्की परिणाम कुठे कळणार. या विषयाची इथे चर्चा करण्यातील तात्पर्य एवढंच की मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्याला गृहशिक्षण व शाळेतील शिक्षण यामध्ये कसा फरक पडतो आणि आईबापांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलेल्या फेरफारांचा त्यांच्या बालकांवर काय परिणाम होतो याचा थोडा बहुत अंदाज करता आला. शिवाय आणखी या प्रयोगावरून सत्याच्या पुजाऱ्याला सत्याची आराधना आपल्याला कोठवर घेऊन जाऊ शकते हे पाहता येईल आणि स्वातंत्र्यता देवीच्या उपासकाला ती देवी कशा तऱ्हेची आहुती मागत असते तेही समजू शकेल. हेही या प्रकरणाचं एक तात्पर्य आहे. मुलांना आपल्याजवळ ठेवूनही जर मी स्वाभिमानावर पाणी सोडलं असतं तर हिंदी बालकांना मिळत नाही ते माझ्या मुलांसाठी मी इच्छिता कामा नये हा विचार जर मी कायम केला नसता तर मी माझ्या मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो असतो खरं. पण मग ते जो स्वतंत्रतेचा आणि स्वाभिमानाचा पदार्थपाठ शिकले तो शिकू शकले नसते आणि जिथं स्वतंत्रता आणि अक्षरज्ञान यांच्यामध्येच पसंती करावायची असते तिथे स्वतंत्रता अक्षरज्ञानापेक्षा हजार पटींनी बरी असं कोण म्हणणार नाही. ज्या नवयुवकांना मी 1920 साली स्वातंत्र्य विघातक शाळा कॉलेज सोडून बाहेर पडण्याचं निमंत्रण दिलं त्यांना निरक्षर राहून उघड्या रस्त्यावर खडी फोडणे हे गुलामीमध्ये राहून अक्षरज्ञान मिळवण्यापेक्षा चांगलं आहे असं सांगितलं ते आता माझ्या म्हणण्याचं मूळ कदाचित समजू शकतील.

माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन पाहणं ऐकत होतात. सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. गांधीवंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

इमामे हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्य, अहिंसा, न्याय, हक्क आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी युद्ध केलं होतं. या दरम्यान शत्रूनं त्यांचे अतोनात हात केले, त्यांना पाणी आणि अन्न बंद केलं. या घटनेच्या स्मृतीत मुस्लिम बांधव आजच्या मोठ्या प्रमाणात सबील अर्थात सरबत बनवून त्याचे जागोजागी वाटप करतात. याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्व असतं.

श्रोते हो, गेल्या 3 दिवसांपासून जळगावसह पूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि किंबहुना पूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसत आहेत. वातावरण कसं सुंदर आणि मस्त झालेलं आहे आणि अशा सुंदर वातावरणात कोणालाही पर्यटनाला जावं असं सहज वाटू शकतं. पण पर्यटनाला जाण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच माणसानं बाहेर निघावं. आपण पर्यावरणाचा ऱ्हास तर करीत नाही ना, याचा विचार आपण केलाच पाहिजे. कारण पर्यावरण वाचवलं तर आपलं जीवन वाचेल. जीवन वाचेल अर्थात आपण झाडं झुडपांना वाचवू शकतो, त्यांना हानी पोचवू देऊ नका. एवढी काळजी जरी आपण बाहेर जाताना कुठं घेतलीत तर आपली जी ही पावसाळी सहल आपण अरेंज करत आहात ती निश्चितच चांगल्या रीतीनं अरेंज करू शकू.

0: लगीन झालं गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं,
1: आता आणि काय उरलं।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण साधना सरगम यांना ऐकणार आहात.

0: साधना सरगम यांना आपण ऐकत होतात.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
3: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: कार्यक्रमात आता आपण स्वप्नील बांदोडकर यांना ऐकणार आहात.

हो आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांना ऐकत होतात. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्य संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्य संस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर

0: मी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलक फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलक फुलक, हलक फुलक.
1: आई आई, दार उघड गे आई. ए आजी कुठे? आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
2: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
2: म
1: हा हो खरची रे. अरे उघडा दिसतोय बर का दरवाजा.
2: अरे काय चाललंय राहुल हे तुझ?
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का? खुर्ची, खुर्ची आहे का? अगं खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली दळी ग. अगं तुला का समजू नाही का, एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकाव नाही का? बस आपली हातपाय पसरून सरस सरस कर सरकी मारा सोफ्यावर बसायचे सोफ्यावर.
2: अरे राहुल बस मारा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस? सरळ सरळ मला सांग ना, सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाही आहे, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय?
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे एक म्हणजे सोनाचं तिथे ना मग ती कश बोल. आजी का सांगू नको बर का, तुला एक सिगरेट सांगायचं बघ. सिगरेट सांगतो, सिगरेट.
2: सिगरेट?
1: सिगरेट नाही, सिगरेट सांगू नको. मी नाही सिगरेट नाही म्हणायचं, सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला. आजी इकडं तुझ्या का सांगतो बघ, एक सिक्रेट सांगतो. सिक्रेट?
2: कसलं सिक्रेट?
1: तुला माहिती आहे का ग आजी?
2: काय?
1: ही खुर्ची, खुर्ची ही जी ठेवली बघ समोर, ही माहिती रोज बोलते ना, याचा जाचा माहिती आहे का?
2: कशा
1: अगं खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला हे हे सांग की आजीला, तू बोलतेस ना माझ्याशी? आज कशी बरं ग बसलो मग घेऊन. मोठ्याने बोलायचं नाही तुला. तू बाबा कान कान सांग मा कान कान. तू भूक भूक भूक लागली तुला. आई आई खुर्चीला जेवायला वाढणार. आई
2: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरवतोय हा?
1: खुर्चीच म्हणलो मी. आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं, खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला वाढ, मी खुर्चीवर बसतो.
2: रिद्धिवा काय चाललंय?

0: पोराच ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं. ह्याच्यासमोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाकघरात काम करते, तिथेच जाऊन बोलते तिच्याशी. रश्मी, अगं ए रश्मी.
1: हा काय आई?
0: अगं मगाच पासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग.
1: बिनसलंय?
0: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत. थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
1: लाल झालेत?
0: खूप रडल्यावर कसे सुजतात ना, तशी डोळे झालेत त्याचे.
1: अहो आई, वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
0: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं.
1: मग
0: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय. चालताना अडखळत होता, खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो.
1: आई, धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल, वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळला असेल खुर्चीला पाय, त्यात काय एवढं.
0: अग तू स्वयंपाकघरात होतीस, मी होते ना बाहेर. मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना.
1: काय?
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी. खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो.
1: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अगं खरंच, तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
1: खुर्चीला जेवायला वाढ? बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो.
0: तुझा विश्वास बसत नाही ना?
1: अजिबात नाही.
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल.
1: बर.
0: राहुल, तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना?
2: खुर्चीवर बसून जेवायचे. मी खुर्चीवर बसून जेवतो. आई तू वाढ की मला जे.
1: असं काय बोलतोय बर. हा हा, वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुऊन ये का, तसंच जेवणार आहेस.
2: हातपाय ना? हातपाय येते बाबा. फुलदाणी बघितले माझ्या बघते आणि हसायला लागले. दात काढू नको उगच.
0: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
1: अगं बाई,
0: विचित्रासारखा वागतोय म्हणून. टिपोळ्यावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
1: अगो बाई,
0: तू एक काम कर.
1: हा,
0: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला.
1: बर,
0: तिकडे घेऊन जा. तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते.
1: बर बर. आलास का हातपाय धुऊन?
2: आलो आई, आलो हातपाय धुऊन.
1: राहुल, मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना. हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल, नाही का?
2: डायनिंग असं म्हणते. चल चल.
1: अरे अरे अरे अरे, नीट बस ना. नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस.
2: कसं दिसत काय घर भरून ठेवा माझ्यासाठी. आलास
0: अगो रश्मी, पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो.
1: हा बघतीये.
2: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घर बसलं असलं येते एवढं लवकर. कपडे बदलले काय छान सजवळ दिस अगदी घरच्या सारखा की आहे. आई
1: काय रे,
2: बघ ना किती छान दिसतंय ना त्या कपडे का छान दिसत.
1: अरे राहुल, असं का बोलतोयस तू, बरा आहेस ना? ताबीप तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
2: डिझाईन ओके. कस बर बर वाटलं माझ्या आईने. ए हा हा गाय झाला तो नाही. हा हा तो नाही बर का पाणी तो आता. हा हा त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही बा.

0: Ай, эти дети хотят сняться, а ты садился от мной. А что? То и ты елся от мной. А мой тертуит хаска, я уже локер. Маловат любанный. А то, панто.
1: Рахул.
0: А то най.
1: Рахул. Рахул.
0: Ай, пан, ай. Хасангу катура. Сечетли мазяна, я тезис навы. Акасы один сепак. Ани. Белым. Бьется, кайча най.
2: Шмета. Кайманти кайча.
0: Кайча не снаветет. Чакаса. Фешана.
2: Акубай, фешана ра.
0: Рангаджа.
2: Тунала.
0: Аша восендунва тата. Хава-хаваса. Аша пьерла, пьерла, бирла.
1: राहुल
0: आई
1: हाँ कोणा सोबत गेला होतास बाहेर तू
0: विपिन म्हणाला होता विपिन
1: विपिन
0: तू फक्त एक जशी मग एकदम
1: आणि
0: तुला सांगतो आई खरंच बोलत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
2: धुवा धुवा
1: हर फिक्र को धुए में उडा तशा लागया विपिन
0: विपिन शिरा अंजा आणि या चार मिळ जाय वही हात गुजर या चार
1: काय चाललंय राहुल तुझं फारच वाहवत चाललाय बघ तू कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे मुकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते
0: बघ
1: नाही नाही लावतेस थांब हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर काय करू काय करू जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी मेसेज टाकून ठेवते
2: आणि त्याला म्हणा लवकर ये घरी
1: हो हो अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून
1: राहुल
0: अग आई मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम आणि मला काहीही झालेलं नाहीये बरं का मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ
1: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदललाय बघ काय रे कशाचा ठणठणीत रे
2: कशाचा चांगलाच रे
1: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी काय बरळतोस काय तू
2: अडखळतोयस काय
1: डोळे बघ कसे तांबारलेत आणि काय
2: काय ते विस्कटलेले केस
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही
0: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग खरंच मी ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल
1: मेकअप केलाय
0: हा आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मगाशी म्हणत होता डोळे सुजले बघ बटाटे सारखे ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय मला काही झालंय का नाही ना
2: अगो बाई हे सगळं काय होत राहुल
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा
1: सांगा
0: अगं आजी हे मी नाटक करत होतो
1: नाटक
0: हो
1: ते कसलं
0: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला त्यातली माझी सुधाकराची भूमिका
1: अच्छा
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना
1: अगो बाई

0: काय घाबरली होती मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं.
1: अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोच रे.
2: अग आजी, पण मला पात्राचं बेरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
1: बर,
2: भूमिका जिवंत वाठवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
1: हा, पण हे फक्त नाटकापुरतच हा, हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचाच तू. हो ना, नाहीतर काय.
2: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर.
1: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनिड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता. सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदा ना कदा. एका गोटाने काय होणार, एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार रे. असं करत करत हे एक दोन आत, दोन चार आत, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. हे व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे.
0: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
2: बरोबर.
0: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का. अरे एकदाच करून बघ या वाक्याने, आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण. लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
2: बरोबर आहे.
1: गरश्मी, संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
0: हो
1: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
2: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
0: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
2: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
0: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
1: हा, मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग.
0: नाही ना, ते
1: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग,
0: याच्याने
1: असा आजार होऊ शकेल म्हणून.
0: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का.
1: अगं जागृती केली, पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
0: त्यांना
1: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
0: बरोबर.
1: हा, ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
2: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
1: चांगलं केलं.
2: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
0: बरोबर.
2: म्हणूनच म्हणतात ना
1: काय रे,
2: नशेला द्या नकार
0: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
1: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं.

कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आत्ताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती. बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपात

0: त्याचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा चळवळ निर्माण केलेली आहे आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेलं आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि 1 रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये. आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं. आणि त्यामुळं मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या

0: आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा, याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण, न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकुरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणत त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता, कारण पुरातन काळातली हास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार होतो त्या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की

वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्य

0: किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह, बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली? बरं,
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान, वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचं पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता, परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल, त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनौरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतली आड येणारी गोष्ट म्हणजे बालसंगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर, शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे सोशल

0: वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेला आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे, विनामोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणते धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन सामाजिक समता स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं

0: सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कला गुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती. ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा, राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं, निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणानं लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बांधवली पाहिजे. स्वच्छ, आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.

धन्यवाद मैडम, धन्यवाद। राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात। मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृती विषयी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 आंबे, दूध अर्धी वाटी, साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे। सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत। त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे। ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सर मधून फिरवून घ्यावं। त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा। त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीमवर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा। काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या। बरं आहे तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची। तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं थोडली जाऊ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर

बेला शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. गुरु ठाकूर यांचं हे गीत नटरंग या चित्रपटातलं संगीत अजय अतुल यांचं होतं. कार्यक्रमाशेवटी बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

मूळ पदरचना सौभद्र या नाटकातली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची होती. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये

किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी एआय क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी एआय युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जातो.

0: तसे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत, असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्या दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखाने बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वानथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण

निदानसा औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय आयुर्वेदिक सुपरमार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा

0: अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय आयुर्वेदिक सुपर मार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खत व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आरवी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपास जवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं हे गीत.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया पुस्तक कालची आजची या मालेमध्ये खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्या परिसराचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारे, त्यावर टोकदार कमेंट करणारे आणि मला अतिशय जवळचे वाटणारे तीन व्यंगचित्रकार मी सांगू शकेन. त्यातला एक परदेशी आहे तर दोन भारतीय. यातले एक आहेत ते आर के लक्ष्मण, ज्यांनी राजकारणावर केलेली निरीक्षणं त्यांच्या पश्चातही खरी ठरलेली आहेत. उरलेले दोन व्यंगचित्रकार आहेत जूल्स फायफर, हे अमेरिकन व्यंगचित्रकार, आणि आपले वसंत सरवटे. या दोघांचं काम मला खूप तुलना होऊ शकणारं वाटतं, सारखंच दर्जेदार. या दोघांचाही मानवी स्वभावाचा फारच अभ्यास आहे. चित्रांसह अनेकदा त्यांनी शब्दांचाही वापर केलाय, काही वेळा टेक्स्चरसारखाही. चित्र एका विशिष्ट पद्धतीची दिसावीत यासाठी केलेला. दोघांनी वेळोवेळी राजकीय व्यंगचित्र काढली आहेत, पण ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणता येणार नाहीत. व्यंगचित्रांना साहित्याच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम या दोघांनी केलंय. सरवटेंची व्यंगचित्रांची अनेक पुस्तकं आहेत, त्यातली बरीचशी माझ्या संग्रहातही आहेत. ती चाळत बसणं हा माझ्या फावल्या वेळचा उद्योग आहे. या संग्रहामध्ये कमी जास्त करणं कठीण आहे, पण मी बहुतेकदा ज्याकडे प्रथम वळतो तो संग्रह म्हणजे खेळ रेषावतारी. याच नावाने वसंत सरवटेंनी 1990 एक प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या संबंधात लिहिलेला एक लेखही या पुस्तकात आहे. पण या पुस्तकात त्या प्रदर्शनातलीच चित्र आहेत असं काही नाही. सरवटेंची स्वतःची एक शैली आहे, सहज काढल्यासारखी वाटणारी, काहीशी रफ आणि तरीही अतिशय प्रभावी. अर्कचित्रांमधून त्यांनी अनेकदा आपल्याला हसवलं आहेच, पण पुलं एक साठवण आणि ठणठणपाळसाठी काढलेली त्यांची चित्रं पाहिली तर लेखनापलीकडे जाऊन ते नव्या जागा कशा शोधू शकतात हे लक्षात येतं. या संग्रहात त्यांची ही विनोदाची स्वतंत्र जाण अधोरेखित होते. लहानपणापासून घरी अनेक दिवाळी अंक येत असल्याने यातलं काही काम मी आधीच त्या त्या अंकांमध्ये पाहिलंय, पण इथे ते एकत्रितपणे पाहण्याचा परिणाम वेगळा आहे. या संग्रहात त्यांची एकेका चौकटीतली चित्र किंवा अर्कचित्र हा भाग आहेच, पण त्यापेक्षा त्यांनी दिवाळी अंकांमधून विशिष्ट विषय घेऊन केलेल्या व्यंगचित्रांच्या मालिका मला विशेष आवडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ वरची पण सांस्कृतिक पातळी या नावाची एक मालिका आहे, ज्यात सांस्कृतिक विश्वातल्या व्यक्तींच्या खाजगी डायऱ्यांमधला मजकूर असा विषय आहे. यात त्यांनी काढलेली साहित्य विश्वातली अर्कचित्र तर ओळखता येतातच, पण त्याबरोबरच ही डायरीची पानं लिहिताना काढलेलं अक्षर, खाडाखोड, लेखनात दिसणारी किंवा न दिसणारी शिस्त, यातल्या दर गोष्टीचा त्यांनी वेगळा विचार केलेला आहे. शिवाय या काल्पनिक डायऱ्यांमधल्या मजकुराने

0: करणारा हास्यस्फोट आहे तो वेगळाच. एक कलाकृती अनेक उलटसुलट क्रिया प्रतिक्रिया दुखापती खिलाडूपणा इत्यादी इत्यादी नावाची एक मालिका आहे जी हुसेन सारख्या कलाकाराच्या कलाकृतीमधून कसे वाद पेटवले जातात यावर नजर टाकतानाच सर्वसामान्य माणसाला कसं कलेबद्दल देणं घेणं नाही असा चिमटा काढते. किंवा प्रणय रॉयच्या द वर्ल्ड धिस वीकच्या धर्तीवर इंडिया धिस यांनी कोणताही वीक नावाची एक मालिका आहे ज्यात वेगवेगळ्या स्तरावरच्या राजकारणाचा सरवटेंनी समाचार घेतलाय. खेळ रेषावतारी मधली चित्र किंवा सरवटेंची इतर चित्रही तुम्हाला केवळ व्हिज्युअल गॅग मधून हसवत नाहीत. हा विनोद तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायला लावतो. तो कधी करुण आहे तर कधी धूर्त कधी तुमचेच पाय खेचणारा. सरवटे कोणत्याही जागतिक कीर्तीच्या व्यंगचित्रकाराहून कमी नव्हते हे सिद्ध करणारा हा संग्रह आहे. अजून ते आपल्यापुरतेच राहिले आहेत पण कधीतरी ही चित्र जगभरात पोचावीत असं जरूर वाटतं.
1: खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी आपण ऐकत होतो गणेश मतकरी यांचा लेख पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजको, BJ 104, BK 560, 230, HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेडण्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
0: कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. वाचक स्वर स्वप्निता शिंदे, सादरगते रोशन जाधव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग.

0: शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही वनिता मंडळ.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्ती

0: व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलवून व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: हो निश्चितच एकदम.
1: बरं, एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याच्या त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो ना,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
4: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती

नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूर वादन आपण ऐकत होता. राग वृंदावनी सारंग आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची होती. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन

0: AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आहात.
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती

0: शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
1: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री जान रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्या दृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका

0: सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीजन्म रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या आर एन सेवेवरून आम्ही बोलत आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आर एन संदेश 26 जून करता आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 6:30 वाजता स्वस्थ भारतमध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी, याविषयी डॉक्टर पवन शहाणे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझावर माझाशिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम अल्निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन, डॉक्टर प्रीतम भुतडा यांची मुलाखत. आणि शेततळं कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी, याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांची मुलाखत. रात्री 9 वाजता न्यूज ॲट नाईट, 9 वाजता 16 मिनिटे स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. रात्री 10:30 वाजता नादब्रह्ममध्ये स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता अस्मिता वाहिनीचे उद्याचे कार्यक्रम, सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांसाठी अप्रचलित खाद्य, याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, भाग तिसरा, तज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर. 6:50 परिसरमध्ये पावसाचं घटतं प्रमाण, भाग तिसरा, डॉक्टर राहुल भागवत यांची दिलेली मुलाखत. 7:00 आयसी अक्षर रसिकेमध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत प्रेषित या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. 7:20 प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक गीत. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. 9:00 अज्ञात मुंबई, नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 47. 9:30 स्वरांजलीमध्ये सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांनी सादर केलेलं गायलेलं गीत, डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आशुतोष कुलकर्णी. 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात ती होती म्हणून राजकुमार साळवे यांच्याशी बातचीत, अथ योगानुशासनम या कार्यक्रमाचा भाग दुसरा, यात सहभाग डॉक्टर प्रणव तिपिसे यांचा. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुण्याहून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी कार्यक्रमात पॅशन की वेतन याविषयी चर्चा. 6:30 विविधामध्ये बालकथाई, लेखक डॉक्टर रमेश यादव. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. 7:30 माझावर माझाशिवार कार्यक्रमात नैसर्गिक आपत्ती काळात पशुपालकांनी घ्यायची काळजी, डॉक्टर अंशुमन कारले यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, भाजी प्रभू देशपांडे यांच्यावरचा पोवाडा, सादर करते शाहीर विठ्ठल उमपाणी सहकारी. रात्री 9:15

स्पॉटलाइट 9:30 राष्ट्र विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यात प्रभात मुखोपाध्याय यांचं संतुरवादन, दिल्लीहून हा कार्यक्रम सहक्षेपित करू. आणि नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 अतुल शर्मा यांचं बासरीवादन, रागतोडी, दुपारी 2:30 मंगलम कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक गायन, राग का, संध्याकाळी 5:02 मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन, राग हंसध्वनी, माया मोळा गोळा, आनंद भैरवी आणि वसंता. हे होते अस्मिता वाहिनीचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. या व्यतिरिक्त आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आरएन संदेश 26 जून करता देण्यात आले. उद्या म्हणजे दिनांक 27 जूनचे संदेश आरएन7 संदेश यंत्रणेद्वारे दुपारी 4:35 देण्यात येतील. धन्यवाद.

श्रोतेहो, पुढच्या भागाचा विषय आहे भासाचं नाट्यतंत्र. अवश्य ऐका, जाणूनी घेऊ भास कवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजतात. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर भेटूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकण्यासाठी. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम विदुषी कमल बोंडे यांचं गायन आपण ऐकणार आहात. पण आत्ता आधी ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरिता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे. जमीन कुणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्या महिलांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजरा होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृताच्या कुटुंबियांना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहे. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आहे. विदुषी कमल बोंडे यांनी गायलेला राग श्री आपल्याला ऐकत आहोत. मध्यलय रचना जपतालात आहे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तपल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया विदुषी कमल बोंडे यांनी गायलेला राग श्री.

0: विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग श्री आत्तापण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आत्ताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण FIFA सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंट साठी आपण ऐकूयात हे गाणं.

भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात, यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात, ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम.

0: यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला. अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग ह्याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानला जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेयर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायक्वांदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायक्वांदो प्लेअर आहे, त्याचसोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होतो 2 स्कूल्स मध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यू साठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायक्वांदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायक्वांदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायक्वांदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायक्वांदो म्हणजे नेमकं काय असतं, काहीतरी वेगळं असतं ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असं
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायक्वांदो आहे, तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, ऍडमिशन घेऊनच आले?
1: हो. आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावं असं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण होते. येस. आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी, सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
0: अच्छा, तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतेस?
1: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी-6वीत असल्यापासून मी तायक्वांदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
0: सध्या
1: मॅचेस वगैरे.
0: ओके. बरं, मला सांग की सगळ्यांना तायक्वांदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायक्वांदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायक्वांदो गेम मध्ये किक्सचा होतो.
0: ओके.
1: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉइंट असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायक्वांदो एकच आहे. सो कराटे मध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेम मध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटे मध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
0: ओके.
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात तर त्याचा पॉइंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
0: अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉइंट्स मिळतील.
1: हा, आणि ते पण पॉवरनी मारल्यावर ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मगच स्कोर येतो.
0: ओके.
1: सो असा आपला तायक्वांदो गेम आहे आणि त्यात बरेचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
0: ओके.
1: त्याचे बेल्ट्स पण असतात, स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म

0: व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, देन ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू, ब्ल्यू वन, रेड, रेड वन, आणि देन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन वन, डेन टू, डेन थ्री, असे डेन एट का नाईन पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुमसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग. आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट्स असतात.
1: ओके, म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके, तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
0: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली. तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
1: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
0: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवसांनी. त्याआधीच माझी मॅच पण होती.
1: ओके,
0: सो मग मी जळगावला जाणार होते, बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं होतं. सो मी डिसाईड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का? होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण. आणि त्या आधी पण माझ्या 2-3 स्टेट झाल्या होत्या, पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेस साठी गेले आणि तिथे माझ्या 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते. सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण.
0: हा, खेळू शकेल का नाही, कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं,
1: आणि पॉवर पण कमी,
0: पॉवर कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली. त्या
1: बरोबर
0: इंजरी कडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय, काय करू काय नाही. तो माझा दादा, तो कोच होता, तो बोलला की तू गिव्हअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरी कडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये. मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून, बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असती, टर्निंग फेस म्हणून, दिवर्गी म्हणून असती, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा, अगदीच. म्हणजे तुला वाटलंही नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस?
0: हो, म्हणजे मी तर सिल्वरच्या जणी गेले होते की मी तर हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच. कोच बोलला की नाही, शेवटपर्यंत गिव्ह अप न करू, मारत राहा, बघू आपण, गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत, मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही म्हणली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड, लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो. असा आठवला जरी,
1: पहिलं गोल्ड होतं का?
0: पहिलं गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हारून जातो डायरेक्टली.
1: बापरे.
0: तर मायनस मध्ये पण
1: रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
0: आहे, मायनस मध्ये पण जातो आपण त्यात. पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेसवर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे,
0: सो त्यामुळे मला त्याचे रुल्स पण माहिती आहे.
1: त्याचा तुला फायदा झाला?
0: हा, त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ.
1: म्हणजे तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही. सो मला ते करता नाही आलं.
1: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूया. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?

0: नाही तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला, आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू दोन मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला

0: मला गॅरंटी आहे म्हणून. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
0: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तिचा आई रडायची माझी जेव्हा मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
1: सो मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
0: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडं मला सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे प्लेयर्स
1: स्ट्रॉंग आहेत.
0: थँक्यू.
1: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे.
0: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
1: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो,
0: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःच तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकतात. की तुम्हाला फक्त समोरच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
1: बरोबर.
0: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
0: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे.
1: बरं,
0: गरजेचं आहे त्यांचं
1: आणि सिच्युएशन सांगून येत नाही, त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
0: हो.
1: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का.
0: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे
1: स्टेट्स
0: वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोशावर कुठे पाठवलं असतं का.
1: बरोबर.
0: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लिडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
1: बरोबर.
0: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
1: तुझ्या अंडर एक टीम ते होतात.
0: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
1: अरे वा.
0: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकतात. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्या तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं,
1: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण समजावू शकत असेल जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेस वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते
1: स्ट्रॉंग
0: होऊ जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे.
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस

0: खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड मध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत तुम्ही ऍटलीस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलीस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळणार त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो. करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलं आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का?
0: नाही, तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजरी झाली तुला सोडून द्या वाटलं का? कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्या वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो लाईक ते आपलं पहिलं प्रेम म्हणून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे,
0: किती पण लागू दे, ऍटलीस्ट आपण तिथे जाऊ, बसू, बसून तरी राहू पण जाऊ, घरी बसलं जात नाही बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नहीं वो प्यार कैसा.
1: अच्छा,
0: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव किती लागाव तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेच्या इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लास मध्ये जाऊन बसावं क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात
0: नव्हता? बिलकुल नव्हतं राहिला जात, म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत, प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा खूपच छान. तर समृद्धी आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकोंडो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस, तर मला सांग जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफ मध्ये असाल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाल एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा, किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल, हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्स मध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय,
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, 10ची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये, तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्स मध्ये जाण्यासाठी, त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा, का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलीस्ट काहीतरी करू द्या त्यांना,
1: कुठला तरी एक स्पोर्ट्स
0: केला पाहिजे ऍटलीस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्स मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्स मध्ये पाठवलं पाहिजे आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे, मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्या गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: योग आणि कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो। आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी आणि काही अक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच्या डिवाइड करू शकतो।
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो, तसंच पॅलेट सर्जरी करतो। समजा कोणाचा नाकाचा शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं। कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं। याच्यासाठी ऍक्च्युली आपल्याला पण टाइमलाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं।
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं, जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं तर पायाचे काही काही कधी कधी बोट जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो। तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही, पायाला असेल तर पायात त्याला बुट घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं। कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना 5 बोटांच्या ऐवजी 6 बोट असतात, मग एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं। आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे 5 बोटांवर त्यांना घेऊन येतो। कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टली म्हणतो की बोट जोडलेले आहेत, मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो। काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात। त्यात कोणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते यामुळे त्याला हेमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो, ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो, तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो। काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात। हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं वय असतं त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमास्टी आपण त्याला म्हणतोय किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय। तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल, पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये। एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही, अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय आणि त्याच्यामध्ये

0: अजून खुबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याच्यानंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं. फिमेल्समध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते. त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो. तर काखीमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो एक्झिलरी ब्रेस्ट किंवा एक्झिलरी आर्मपीट फॅट. तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो. हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं. याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं असं व्रण पण लक्षात येणार नाही.
1: हे जे जन्मजात वैगुण्य जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
0: हा, सगळ्या सर्जरीज मध्ये आपण असं एक टाइमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहिले. जसं क्लेफ्ट लिप पॅलेट आहे तर लिप असेल, क्लेफ्ट लिप असेल तर तिसऱ्या महिन्यात केलं जातं. पॅलेट आपण साधारण 1-1.5 वर्षाच्या एज मध्ये करतोय. कानाची सर्जरी असेल तर ती कानाचं वाढ आपण बघतो की 7-8 वर्षापर्यंत पूर्ण होते, मग त्याच्यानंतर आपण करतोय. नाकाच्या सर्जरी असेल, कधी कोणाचं नाक खूप बसकं असतं, चपट असतं किंवा कोणाचं नाक खूप वर असतं, उंच झालेलं असतं, शेप बरोबर नसतो किंवा वाकडं असतं नाकाच्या, कधी कधी आतलं हाड पण वाढतं ज्याला आपण म्हणतो सेप्टम, ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा नाक परत परत बंद होणं, सर्दी होणं असं असतं. ह्या गोष्टीसाठी आपण साधारण 13-14 वर्षापर्यंत थांबतो, त्याच्यानंतर मग आपण याची सर्जरी करतो. जे मी सांगितलं की मुलांमध्ये स्तन वाढणं किंवा गायनेकोमास्टी आहे त्याला पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर आपण त्याला ऍड्रेस करतो. फिमेल्समध्ये एक्झिलरी ब्रेस्ट ग्लँड असेल तर त्यांना पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्या नंतर पण आपण त्याला करू शकतो.
1: डॉक्टर, ही सगळी झाली की जन्मजात असणारं वैगुण्य आणि त्यावर करण्यात येणारी सर्जरी. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की विविध कारणांमुळे जे काही वैगुण्य निर्माण होतं त्यावर देखील सर्जरी करण्यात येते. तर सगळ्यात आधी आपण कारण बघूया की जळणं किंवा भाजणं यामुळे जेव्हा वैगुण्य येतं तेव्हा कुठल्या प्रकारची सर्जरी करण्यात येते आणि मग त्यात काही काळजी घ्यावी लागते का? पुन्हा
0: कुणाला काही कधी जळालं किंवा भाजलं आणि बऱ्याच वेळा तर माझ्याकडे असे पेशंट येतात की जे एक गरम पाणी वाफारा घेत आहे किंवा काही कोणी गरम पाणी घेऊन जात आहे आंघोळीसाठी आणि ते पडलं, सांडलं, गरम चहा सांडला आणि त्यांनी भाजलं, तर अशा वेळेस इनिशियली अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा ती लवकर जखम भरली पाहिजे, त्याचे व्रण किंवा स्कार जास्त नको व्हायला आणि त्याच्यामुळे नंतर डिफॉर्मिटीज किंवा वैगुण्य नको व्हायला, म्हणून आधीच आपण त्याची चांगली ट्रीटमेंट करायची. तर एक प्लास्टिक सर्जन यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं हिलिंग करू शकतो. पण बरेचसे पेशंट असे नंतर पण येतात की ज्यांना आधी जळालं होतं, भाजलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा डिफॉर्मिटी आलेली आहे. जसं गळ्याला जळालेला आहे तर त्यांचा गळा चिपकून जातो, म्हणजे मानच त्यांना दिसत नाही, हनुवटी अगदी छातीला चिपकून गेलेली असते, तर त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंट्सला प्रॉब्लेम येतो, कपडे काढा घालायला त्रास होतो. कधी कोणाचं काख, म्हणजे आपण एक्झिला म्हणतो त्याला, त्या ठिकाणी जळाल्यामुळे आणि तिथे ते अगदी आकुंचन पावतोच कारण ते बॉडीला चिपकून ठेवते. कोणाचा एल्बो किंवा कोपरमध्ये पण कधी कॉन्ट्रॅक्चर येऊन जातं, त्याला आपण बर्न कॉन्ट्रॅक्चर म्हणतो, तिथे स्कार चिपकून ठेवतो. रिस्टला किंवा आपण म्हणतो मनगटाला, मनगटामध्ये किंवा बोटांमध्ये पण डिफॉर्मिटी येऊ शकते. हात जळाला आणि नंतर मग तो डिफॉर्मिटी आली ना, आकुंचन पावलं त्या ठिकाणी आणि बोट बरोबर काम करत नाहीयेत, तर अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज असते, जेणेकरून आपण त्यांना ते अवयव सगळे जॉईंट्स परत फ्री करून देता येतील आणि त्यांना तसं ते कामात येतील.
1: जर कारणांचा विचार केला तर आणखी एक मुख्य कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमुळे अवयवांना पण इजा होते आणि चेहऱ्याला पण इजा होते. मग चेहऱ्याच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि व्रण निर्माण झाले असतील तर मग काय करण्यात येतं?
0: चेहऱ्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटच्या कंडिशनमध्ये पहिल्या प्रथमच समजा प्लास्टिक सर्जननी बघितलं तर तो पुढे स्कार कमीत कमी येतील किंवा व्रण कमीत कमी दिसेल आहे या हिशोबाने आणि जखम लवकर भरेल या हिशोबाने ट्रीटमेंट करू शकतो. तर ते झालं तर सगळ्यात उत्तम आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरतो, फाईन स्टिचेस वापरतो आणि स्कारला लपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रॉपर हिलिंग करायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी असं होतं की ते कधीतरी जुनं झालेलं असतं, लहानपणी झालं असतं किंवा मे बी एखाद वर्ष आधी झालेलं असतं आणि मग पेशंट माझ्याकडे नंतर पण येतात की त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत ते चांगले दिसत नाहीत आणि व्रणमुळे तुमचा ऍक्च्युअली कॉन्फिडन्स कमी होतोच. आपण जेव्हा सोशली कोणाकडे जातो, भेटतोय कोणाला, चार चौघात बसतोय, तर ते व्रणमुळे आपल्याला एक थोडासा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो, लोकांना एक बोलायला एक कारण मिळून जात आहे.

0: आणि काही काही ठिकाणी आपल्या जॉब्स मध्ये आपल्या कामामध्ये पण त्याच्यामुळे एक आपल्याला अडथळा होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना स्कार साठी स्कार रिव्हिजन सर्जरीज किंवा काही कधी कधी स्कार मुळे ना त्यांचे चेहऱ्याचं डिफॉर्मेटिव्ह नव्हतं की ओठाचा अँगल चालले गेलेला आहे, ओठ बरोबर दिसत नाहीत किंवा बंद करता येत नाही, नाक थोडस वाकड झालेलं आहे किंवा डोळ्याची पापणीच फाटलेली आहे आणि त्यांना बरोबर डोळे बंद करता येत नाहीये. तर अशा वेळेस आपण त्याला प्रॉपरली अलाइनमेंट करून आणि फाईन प्लास्टिक सर्जरी करून आपण त्यांना ठीक करू शकतो.
1: हे तर झालं चेहऱ्याच्या बाबतीत, आणि शारीरिक वैगुण्य निर्माण झालं असेल तर मग काय करण्यात येतं?
0: ऍक्सिडेंट मध्ये पण इनिशियली जेव्हा काही कोणाचा हाड तुटला असेल हाताला किंवा पायाला लागलेला आहे तर त्या ठिकाणी जखमींना आधीच व्यवस्थित ठीक व्हावेत आणि व्यवस्थित जखम भरावेत यासाठी प्लास्टिक सर्जनला जास्त करून हॉस्पिटलमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. फ्रॅक्चर असेल तर ऑर्थोपेडिशियन त्याला फ्रॅक्चरला फिक्स करतो, पण त्याच्यावरची जी जखम असतो किंवा स्किन आणि मसल्स हे जे त्याच्यात लॉस झालेलं आहे, कधी कधी टेंडन्स आणि नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पण हे कटलेले असतात तर त्यांना आपल्याला वापस जोडायचं आहे आणि वापस ते फंक्शन सुरू करायचं आहे यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा त्या ठिकाणी उपयोग असतो. कधी कधी असं पण होतं की हाताचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीज मध्ये खूप कॉमन आहेत असे ऍक्सिडेंट्स की कुठल्या मशीन्स मध्ये हात किंवा बोट असा चेंगरलेला आणि फाटलेले तुटलेले, तर बोटांमध्ये आणि हातांमध्ये ना खूप सारा टेंडन्स आणि नर्व्ह असतात आणि त्यांचं ते छोटे छोटे बोन असतात तर त्यांना बोनला पण बरोबर फिक्स करायचं, या टेंडन्सला जोडायचं, जेणेकरून त्यांच्या हाताची मुवमेंट पूर्ववत होईल आणि पहिल्यासारखं त्यांना ते रेंज ऑफ मुवमेंट येईल आणि काम करायला सोपं जाईल आणि पहिल्यासारखी ताकद पण असली पाहिजे जेणेकरून त्यांना ते काम करायला सोपं जाईल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक हात वाचवला तर आपण एक फॅमिली वाचवतो, कारण की त्या हाताच्या मुळे त्याच्यावर डिपेंडेंट असलेली त्याची बायका मुलं आणि पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण बघितलं की एक तर जन्मजात वैगुण्यावर आपण काय प्लास्टिक सर्जरी करतो आणि दुसरी म्हणजे विविध कारणांमुळे निर्माण होणारं वैगुण्य आणि मग त्यावर करण्यात येणारी प्लास्टिक सर्जरी. यात हातापायांच्या बाबतीत आपण म्हणालात की प्लास्टिक सर्जनी ऍक्सिडेंट मध्ये सुरुवातीलाच बघितलं तर ते आणखी सोपं होत असतं. स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा इन जनरल पण ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटला पण एक कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण होते की माझा हा अवयव किंवा चेहऱ्याचा हा भाग आता बरोबर दिसणार नाही, तर मग त्यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये काही सोल्युशन आहे का?
0: हो, बिलकुल. बऱ्याचशा कॅन्सर्स मध्ये जसं की आपल्या इकडे जो कॉमन आहे जबड्याचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा जिभेचा कॅन्सर, तर या सर्जरीज मध्ये एक कॅन्सर सर्जन सोबत एक प्लास्टिक सर्जन नेहमी इन्वॉल्व्ह असतो. कॅन्सर सर्जन प्रयत्न करतो की पूर्णपणे कॅन्सर निघून जावा, त्याच्या जो तिकडे कुठे पसरला त्याला काढून टाकावा, आणि हे काढण्यामध्ये कधी कधी पेशंटचा जीभ, कधी कधी जबडा, कधी कधी गालाचा भाग हा काढून टाकला जातो. ही जी जखम आहे ती परत भरली नाही आपण तर पेशंटला खायला प्यायला पण प्रॉब्लेम होईल आणि दिसायलाही त्रास राहिले, तेवढं चांगलं दिसणार नाही. तर यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जन इन्वॉल्व्ह केलं जातं. प्लास्टिक सर्जन त्या ठिकाणी बरेचसे अलग अलग फ्री फ्लॅप्स आहेत किंवा लोकल फ्लॅप्स आहेत, ते फ्लॅप्स आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजे दुसरी आजूबाजूचं जे मास आहे त्याला फिरवून आपण त्या जखमेला भरतो, जेणेकरून एक चांगलं फंक्शन पण येईल आहे आणि एक चांगला असा लुक पण येईल आहे, एस्थेटिक लुक पण येईल आहे यासाठी. आणि काही अलग कॅन्सरचे पेशंट्स बघितले आपण, समजा जसे की ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण ब्रेस्टला पूर्णपणे काढून टाकतो आणि एका स्त्रीचं एक आपल्याला एक सौंदर्य म्हणता येईल किंवा स्वतःचं सेल्फ एस्टीमचाही भाग आहे की तो मला बरोबर कपडे घालता यावेत आणि ठीकठाक दिसली पाहिजे, त्यासाठी पण तिला ब्रेस्टची गरज असते. तर अशा वेळेस आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हा प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे, तो करून आपण तिला वापस तसं एक स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि बाकी पण कुठल्या अवयवावर कॅन्सर असतील, हातापाया पोटावर पण, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीमुळे समजा त्याने खूप सारा पार्ट काढून टाकला असेल तर त्याला वापस बनवण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीची हेल्प होते.
1: बरेचदा काय होतं, माणूस लठ्ठ झाला आणि मग तो रोड होण्यासाठी प्रयत्न करतो, रोड झाल्यानंतर त्याची स्किन लूज होते, ती लटकते, मग अशा गोष्टीवर देखील प्लास्टिक सर्जरी असते का?
0: हो, बिलकुल असते. मग आता सध्या तर ट्रेंड आहेच की वजन कमी करायचं आणि फिटनेससाठी हा जो ट्रेंड आहे तो चांगला आहे, पण खूप लवकर वेट लॉस झाला, काही औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शन्स घेऊन आपण खूप जास्त वजन कमी केलं, रॅपिडली क्रॅश डायटिंग करून आपण वजन कमी केलं, तर काय होतं की स्किन लटकायला लागते, स्किन लूज राहते, स्किन रिड्रिप होऊ शकत नाही. कोणाची गाल आपण बघतो की एकदम दबून गेलेले बसलेले आहेत, चेहरा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आले,

0: आहेत आणि पोटावरची स्किन लटकून राहिलेली आहे, हाताची स्किन लटकते, भांड्यांची स्किन लटकते आहे, मग या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीचा रोल येतो. तर रॅपिड वेट लॉसच्या नंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे की एक्सेस स्किन आहे तिला काढून आपण स्किन टायटन अप करायचं त्या ठिकाणी आणि एक चांगला सुडोल असं आपल्याला शरीर बनवायचं आणि चेहऱ्यावरचं स्किन खूप लटकली असेल आणि खड्डा पडला असेल तर त्या ठिकाणी आपण काही फॅट ग्राफ्टिंग किंवा फिलर वापरून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: डॉक्टर, आपण फॅटचा विषय काढलाच आहे तर शारीरिक वैगुण्यामध्ये जर पोट वाढलं असेल किंवा स्किन आजूबाजूची जर वाढली असेल तर मग त्याला पण प्लास्टिक सर्जरीने कमी करता येतं का?
0: हा, त्याला पण करता येतं. खूप जास्त फॅट कुठे जमा झालं असेल तर असं लोकलाइज एरिया मधलं फॅट कमी करणं, त्याला आम्ही म्हणतो बॉडी कंटुरिंग, की पोटावर कोणाचा खूप जास्त फॅट सुटलेला आहे तो डायटिंग एक्सरसाइज करतोय पण त्याला जाऊ शकत नाहीये, मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चिन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेलं आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे ते कपड्यांमध्ये चांगलं दिसत नाही, आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसतंय, तर या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन ही

0: करतोय पण त्याला जाऊ शकत नाहीये. मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चिन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेलं आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे ते कपड्यांमध्ये चांगलं दिसत नाही. आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसतंय. तर ह्या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन ही सर्जरी आहे ती एकदम सिम्पल आणि डे केअर सर्जरी असते, त्याच्यामध्ये आपण ते फॅट काढून टाकतो आणि आपल्याला एक सुडोल शेप घेता येतो. प्रेग्नन्सीच्या नंतर काही स्पेसिफिक प्लास्टिक सर्जरी लागतात ज्याला आम्ही म्हणतो मॉमी मेक ओव्हर सर्जरीज. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमुळे काय होतं की ब्रेस्ट वाढतात आणि नंतर ते फिडिंग विडिंग झाल्यानंतर ते लूज व्हायला लागतात. त्यात तर एक शेप चालला जातो आहे, सुडोलता चालली जात आहे, तर त्या ब्रेस्टला किंवा स्तन संवर्धन आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ही आपल्याला करता येते. आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज पण केल्या जाते. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीबद्दल मला सांगावं असं वाटतं की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज खरंच खूप इंडिकेटेड असते. काही काही मुलींचे किंवा काही स्त्रियांचे पण एवढे मोठे ब्रेस्ट होऊन गेलेले असतात की त्यांना ते खांद्याला दुखणं सुरू होऊन जातं, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, त्यांना सारखं वाकून वाकून चालावं लागतं, म्हणजे कपडे घालू शकत नाहीये. आणि हा सगळा त्रास तर आहेच, पण हे सगळे बॉडीली पेन व्हायला लागतात, त्या स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतंय. तर याला आपल्याला प्रॉपरली ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून आपण प्रॉपरली शेप देऊ शकतो. पोट सुटलं असेल प्रेग्नन्सीच्या नंतर तर आपल्याला पोटाचे मसल्स पण लूज होऊन जातात, त्या मसल्सला टाईट करणं आणि एक्सेस स्किनला काढून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: आता इतक्या सगळ्या प्रकारच्या सर्जरींबद्दल आपण जाणून घेतलं ज्या शारीरिक वैगुण्यावर काम करतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या सर्जरी करत असताना याला नेमका कालावधी किती लागतो?
0: बघा, सर्जरीज ह्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या मोस्टली काही तासांमध्ये होणार आहेत आणि एक किंवा दोन दिवसाच्या हॉस्पिटल ऍडमिशनमध्ये आपल्याला आरामात सुट्टी मिळून जाते आणि आपण त्याच्यात कम्प्लीट होऊन जाते. आणि रिकव्हरी आपण म्हणू समजा कुठल्या सर्जरी नंतरची, तर रिकव्हरी ही ऍक्च्युली बॉडीवर असते आपली, ठीक आहे. तर या सगळ्या सर्जरीज एकदम सॉफिस्टिकेटेड टेक्निकनी केल्या जातात आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापरून केल्या जातात आणि फाईन सुचर्स वापरल्या जातात आहे, तर त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट असते. साधारण आठवडा दोन आठवड्यामध्ये आपण रिकव्हर होऊन जातोय अशा सर्जरीज पासून. आणि त्याच्यानंतर तरी पण मी सांगेल की केअर घेणे इम्पॉर्टंट असतं, की काही ठिकाणी आपण स्कार सर्जरीज केली किंवा बाकी पण कुठल्या सर्जरीज केल्या तर आपल्याला स्कार किंवा व्रण कमीत कमी राहायला असायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात आणि काही फॉलोअप ट्रीटमेंट सांगितले जातात माझ्याकडनं, जसं काही लेझर पण आहेत, काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत ज्यांनी मसाज करायचंय आणि आपल्याला एकदमच छान प्रकारे त्याला व्यवस्थित हिलिंग करवायचंय. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की सर्जरी आणि सर्जरी नंतरचा सपोर्ट तो प्रॉपर मिळाला तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याची रिकव्हरी होऊ शकते.
1: हा, म्हणजे कालावधीपेक्षा रिकव्हरी जोपर्यंत होईल तोपर्यंत फॉलोअप घेणं गरजेचं
0: असतं. बिलकुल.
1: डॉक्टर, नेमकी सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का?
0: सर्जरीच्या आधी ऍक्च्युली प्लॅनिंग हे खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचं, की कुठल्याही सर्जरीच्या आधी एक खूप चांगलं कन्सल्टेशन होणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्न करतो की एकच कन्सल्टेशन नाही तर आम्ही दोन वेळा भेटायला पाहिजे सर्जरीच्या आधी, आणि जवळजवळ एक अर्धा पाऊण तास जातो माझ्या कन्सल्टेशनमध्ये की पेशंटला नेमकं काय त्रास आहे, त्याला काय वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते कसं कसं मला इम्प्रूव्ह करता येईल. त्यासाठी कदाचित एकच सर्जरीची गरज नसेल तर मी दोन तीन सर्जरीज पण सोबत प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस सगळं करता येईल, दोन्ही तिन्ही सर्जरीज करता येईल आणि रिकव्हरी लवकर होईल. आणि जे मेनली कन्सर्न्स आहेत पेशंटला ते आपल्याला सगळ्या प्रकारे ठीक करता येईल या हिशोबाने. म्हणून प्री प्लॅनिंग आणि प्री कन्सल्टेशन महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंगसाठी नवीन नवीन टेक्निक्स पण आलेले आहेत. आधी कसं होतं की ट्रायल अँड एररवर आपण मी प्रयत्न करून बघू असं राहायचं, पण आता तसं नाही. आता आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे आता 3D प्रिंटिंग आणि 3D टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर मी 3D प्रिंटिंग पण वापरतोय. सर्जरीच्या आधीच आपण प्लॅनिंग करतोय की काय राहिले, कसं राहिले. सध्या AI पण आलेलं आहे, तर AIचा पण आपण यूज करतोय की किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित आधीच आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि आपल्याला नंतर येणारे रिझल्ट आणि त्याचा अनालिसिस आपल्याला आधीपासूनच करता येईल.
1: डॉक्टर, सर्जरीला घेऊन म्हणजे प्लास्टिक सर्जरीला घेऊन समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, त्याविषयी काय सांगाल?
0: गैरसमज आहेत प्लास्टिक सर्जरीबद्दल. खूपच कॉमन असा गैरसमज असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आणि ती फक्त कोणीतरी सेलिब्रिटीजनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीच करायची सर्जरी आहे आणि आमच्या सिटीमध्ये ते केलं जात नाही, ते फक्त मुंबई दिल्लीमध्येच होतं. तसं नाहीये, नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि नुसतंच कॉस्मेटिक सर्जरी नाही तर जो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा पोर्शन आहे तो पण भरपूर प्रमाणात केला जातो. आणि असं नाहीये की त्यांनी फक्त सेलिब्रिटीजनीच करावं किंवा ते खूप महागडं आहे असं पण नाहीये. अगदी

0: रिझनेबल रेटमध्ये किंवा मी तर म्हणेल स्वस्तामध्येच ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात. कारण की ह्या सर्जरीसाठी आपल्याला खूप दिवस हॉस्पिटलला भरती राहायची गरज नसते. बऱ्याचशा सर्जरीमध्ये तर आपल्याला बाहेरून काही टाकायची पण गरज नसते. म्हणजे शरीराच्याच अवयवामध्ये आपण सर्जरी करतो आहे तर आपल्याला एक्सटर्नल असा कुठला काही पार्ट टाकायचा नाही तर आपल्याला खर्चही कमी असतो. तर हे खूप महागडं नाही आहे आणि इझिली करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला डिस्कस करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही सर्जरीच्या नंतर त्याचा जो फॉलोअप आणि जो आपल्याला केअर आपण सांगतोय ती केअर व्यवस्थित घेतली तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात.
1: डॉक्टर, यासोबत किती दिवसानंतर डॉक्टरकडे जायला हवं? कारण बरेचदा असं म्हणतात की कंटिन्युअस फॉलोअप आयुष्यभर घ्यावा लागतो, असं असतं का?
0: नाही, असं नाहीये की आपल्याला आयुष्यभर यावं लागेल डॉक्टरला भेटायला. आणि इनिशियली पहिला आठवडा हा किंवा दोन आठवडे म्हणता येईल आपल्याला की हे आवश्यक आहे डॉक्टरला भेटणं बरोबर कुठल्याही सर्जरीनंतर. म्हणजे आपलं शरीराचं हिलिंग जे असतं ते कशा प्रकारे होत आहे, काय होत आहे आणि त्याला कसं कंट्रोल करून करता येईल. ऍक्च्युली प्लास्टिक सर्जनची याच्यातच महारत असते की शरीर जखम कसं सुकवत आहे त्या हिशोबाने. तर ते आपण प्लास्टिक सर्जनला भेटलं तर तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो. मी आधीच सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय. बऱ्याच वेळा तर सर्जरीचे प्लॅनिंगचे आधी आमचं कन्सल्टेशन असतं, त्याच वेळेस मी सांगतो की नंतर काय काय काळजी घ्यायची, कसं कसं करायचं आहे आणि काय काय चेंजेस येतील आहे या हिशोबाने. इनिशियली सर्जरी झाली की थोडी सूज येईल आहे, मग ते सूज कमी होईल आहे, दोन तीन दिवसांत त्याचे सूज कमी व्हायला लागेल, आठवडाभरात सूज सेटल होऊन जाईल आहे. ह्या हिशोबाने आपल्याला आधीच माहिती असलं तर आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण मानसिकरित्या तयार असतो. आपण आपल्या सुट्ट्या त्या हिशोबाने ऍडजस्ट करतो, कारण की सगळेजण जॉबवर असतात, आपल्या कामात बिझी असतात. मग त्यांचा पण मी विचार करतो की कोणाचं कुठलं फंक्शन असेल, इव्हेंट असेल, मे बी महिन्याभराने लग्न असेल, काही असेल, तर त्या हिशोबाने आपल्याला कसं आधी लवकरात लवकर करून इझिली कसं प्लॅन करता येईल.
1: डॉक्टर, बरीच माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. सरते शेवटी जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: कोणाला पण असं वाटलं की आपल्यामध्ये काही डिफॉर्मिटी आहे किंवा काही वैगुण्य आहे तर त्या वैगुण्यासाठी आपण घाबरून न जाता नेहमी होप ठेवायला पाहिजे की याला डेफिनेटली आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि आपल्याला एकदम नॉर्मल आपला बॉडी चेहरा याला करता येऊ शकतं आणि आपण एक सक्सेसफुल लाईफ, एक हॅपी लाईफ जगू शकतो आणि कुठल्याच गोष्टीमुळे खचित न होता एका प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढता येईल.
1: डॉक्टर पवन शहाणे, आपण इथे आलात आणि शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा

0: सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी

0: म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5000 ते 6000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: दोन किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्त्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार आणि आयर्लंड

विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलरा थोडासा विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग ड्यूटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे

0: औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो. डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून त्यांच्याबद्दल मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे त्यांच्या शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा कारण हे लोकांनी स्वतःपूर्वीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडिन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिंग, लेप्टोस्पायरोसिस असेल की याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फीवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सुद्धा सगळीकडे सांगितलं गेलेलं असतं, त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे

0: सिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल स्कोरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा, मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या झाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे, तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: आणि केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी। डॉक्टर प्रीतम भुतडा सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो या वर्षी बदलते हवामान आणि त्यामुळे येणारे यल निनोचे संकट हे पाहता नक्कीच शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच नियोजनबद्ध राहणं अत्यंत गरजेचं वाटत आहे। धान्याच नव्हे तर चाऱ्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन आणि उत्पादन घेणं गरजेचं आहे। जनावरांचा चारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। म्हणूनच यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन आज आपण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीतम ओमप्रकाश भुतडा। नमस्कार मॅडम।
2: नमस्कार,
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं।
2: धन्यवाद।
0: तर मॅडम, सध्या यल निनो याचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, तर मग अशा काळामध्ये चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन करत असताना त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात, तर सर्वप्रथम आपण चारा ज्वारीचे पशुपालनामध्ये महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल?
2: नक्कीच मॅडम, जसं तुम्ही म्हणलात, सर्वप्रथम चारा ज्वारीचे पशुधनामध्ये महत्व पाहत असताना आपण यल निनो काय आहे हे समजून घेऊया। जस यल निनोचा आपण विचार केला तर यावर्षी हवामान शाळेने जसं सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण हा कमी होणार आहे, ते अनिश्चित असणार आहे की काही ठिकाणी लवकर येईल, उशिरा येईल किंवा काही मधातच खूप मोठं दुष्काळ परिस्थिती असल्यासारखी परिस्थिती राहील। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकाचं, चाराच नव्हे तर प्रत्येक पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। मग इतर पिकांबरोबरच चारा हे पीक सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ज्वारीचा चारा हा नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आपला जो शेतकरी वर्ग आहे, बराच शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसाय करत असतो आणि त्यांच्यासाठी कडवा हिरवा चारा ज्वारीचा खूप महत्वाचा असतो। जर तुम्ही महाराष्ट्राचा सर्वे केला तर असं आपल्याला दिसून येतं की हिरवा चारा आजही जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्याच्यापेक्षा 55-60% कमी आहे आणि जो वाळलेला चारा आहे त्याचं जवळपास 25-30% ही कमतरता आहे। जर अशी परिस्थिती असेल तर ह्या वर्षी नक्कीच आपल्याला चाराची योग्य पद्धतीने उत्पादन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे।
0: अगदी, नियोजन केलं तरच वर्षभर जनावरांसाठी चारा पुरू शकतो, नाहीतर अवघड परिस्थिती येऊ शकते। आणि तुम्ही म्हणालात की चारा ज्वारी हे पशूंसाठी एक उत्तम असं खाद्य आहे, तर मग चारा ज्वारीची विविध सुधारित वाणं कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय सांगता येतील?
2: नक्कीच मॅडम, सुधारित वाणाचा जेव्हा आपण विचार करतो की त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठाने सुधारित वाण प्रसारित केलेले आहे शेतकऱ्यांसाठीचे, त्यामध्ये CSV 40F हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे। हा एकेरी कापणीसाठी महत्वाचा वाण आहे, म्हणजे याची एक कापणी होऊ शकते। हा 70-80 दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे, 80 दिवसाला काढणीस येतो आणि त्यापासून आपल्याला जवळपास 45-46 टन हिरवा चारा उत्पन्न होतो। आणि जर कडब्याचा विचार केला तर 14-15 टन इतका कडब्याचं उत्पादन भेटतं। हे एक झालं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण। त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा विविध वाणं प्रसारित केलेली आहे, त्याच्यामध्ये फुले अमृता आहे, हा एकेरी कापणीसाठी, ह्याच्यापासून सुद्धा 40-50 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटतं। त्यानंतर रुचिरा आहे, रुचिरा हे 2 वेळेस कापणीसाठी वाण असलेला आहे, 2 वेळा ह्याची कापणी करता येते, ह्यापासून जवळपास 50-55 टन इतका हिरवा चारा भेटू शकतो। त्यानंतर आहे CSV 30F, त्याला फुले गोधन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो, हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कापणीसाठी प्रसारित केलेला वाण आहे, तर ह्याच्यापासून सुद्धा जवळपास 50-60 टन इतके आपल्याला हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटते। त्याबरोबरच इतर राज्यातले कृषी विद्यापीठ आहे, जसे हरियाणाचे कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी सुद्धा CSV 21F, 44F किंवा CSV 53F, CSV 33F हे वाण प्रसारित केलेले आहे। त्याबरोबरच जेव्हा आपण चाऱ्याचा विचार करतो ह्याच्यामध्ये एकेरी कापणी किंवा द्वि कापणी किंवा बहु कापणी ह्या पद्धतीने

0: सुद्धा वाहनाची उपलब्धता आहे. तर जसं मी सांगितलं CSV 40F किंवा फुले अमृता आणि CSV 30F हे वाहन एकेरी कापणीसाठी आहेत. त्यानंतर रुचिरा हे द्विकापणीसाठी आहे. तर SSG 59 MP 4 GSS 136 COFS 29 आणि 31 हे बहुकापणीसाठी सुद्धा वाहन उपलब्ध आहे. तर उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला एकेरी द्वि किंवा बहुकापणीचे वाहनाचे निवड करणं गरजेची आहे.
1: अच्छा, तर मॅडम हे झालं सुधारित वाहन निवडताना शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा कुठली वाहनं निवडावीत या संदर्भात. पण मग याचं उत्पादन घेत असताना चारा ज्वारीसाठी योग्य जमीन कशी असावी?
0: नक्कीच मॅडम, आपण जेव्हा जमिनीचा विचार करतो ह्याला मध्यम ते भारी अशी जमीन ही चारा ज्वारीच्या उत्पादनासाठी योग्य मानली जाते. त्याबरोबरच जमिनीमध्ये योग्य पाण्याचा निचरा व्हावा, पाणी साठून जास्त काळ राहू नये हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम ते भारी जमीन नक्कीच शेतकऱ्यांनी निवडावी.
1: तर मॅडम, जमीन योग्य निवडल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पेरणीचा. तर मग पेरणीचा योग्य कालावधी कोणता आहे आणि पेरणी करताना जे ओळीमध्ये अंतर असतं किंवा रोपांमध्ये अंतर ठेवलं जातं तर ते अंतर नेमकं किती असावं?
0: पेरणी हा खूपच ह्या वर्षीसाठी तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या वर्षी मुळातच घाई करायची नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे, पेरणीचा कालावधी नक्कीच खूप महत्वाचा आहे. मॅडम, जेव्हा ह्या वर्षाचा आपण विचार करतो आणि पावसाची परिस्थिती पाहता आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी करणं खूपच गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला असं दिसून येते की 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो किंवा जमिनीमध्ये 6 इंच जितका ओलावा असेल ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये पेरणीचं नियोजन आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत आपण नक्की चारा ज्वारीचं पेरणी आपण करू शकतो. आणि त्यानंतर पेरणीचं जे तुम्ही म्हणतात की पेरणीमधील अंतर कसं ठेवावं किंवा काय करावं, त्यासाठी चारा ज्वारी ही खूप जवळ लावला जाते म्हणून 2 ओळीमध्ये अंतर 25 ते 30 सेंटीमीटर इतकं राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि त्याबरोबरच ह्या वर्षी पुन्हा एल्निनोची परिस्थिती आहे तर पावसाची अनिश्चितता आहे म्हणून जेव्हा 4 ओळी होतील त्यानंतर 1 ओळ आपल्याला स्किप करायची आहे ठेवायची आहे, त्यानंतर पुन्हा 4 ओळी पेरणी, असं 1-1 ओळ स्किप करून आपल्याला नक्कीच पेरणीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की जे मधात पाऊस पडेल तो जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि पिकाच्या ज्या ग्रोथ वाढीसाठी पिकाच्या योग्य वाढीसाठी त्यांना उपयोग करता येईल.
1: निश्चित, म्हणजे पाण्याची कमतरता जरी असली तरी योग्य रीतीनं पाण्याचा निचरा जर जमिनीमध्ये झाला पडलेल्या पावसाचा तर चांगल्या प्रकारे उत्पादन चारा ज्वारीचं मिळू शकतं.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, हे सगळं करत असताना प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण साधारण किती ठेवावं?
0: चारा ज्वारीसाठी विचार केला तर हेक्टरी आपण 35 ते 40 किलो इतके बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतो.
1: चारा ज्वारीचं जे हे बियाणं आहेत किंवा मग यावर जी बीज प्रक्रिया केली जाते तर ती का महत्वाची आहे आणि ती कशी करावी?
0: बीज प्रक्रिया हा खूपच महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपण बीज प्रक्रियाचा विषय घेतो ते एक पिकांना लसीकरणासारखं काम करतं. त्यामुळे हे बीज प्रक्रिया करत असताना आणि पुढचे येणारे जे काही संकट आहेत म्हणजे कीड असो रोग असो हे संकट टाळण्याचं सुद्धा हे काम बीज प्रक्रियेमुळे होऊ शकतं. मग ज्वारीची जेव्हा बीज प्रक्रिया करता सगळ्यात प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय की आधी जी बीज प्रक्रिया करायची ती बुरशीनाशकाची करायची आहे, त्यानंतर कीटकनाशकाची आणि पेरणीच्या 4 ते 5 तास आधी जैविक द्रव्याची बीज प्रक्रिया करायची आहे. ह्याच्यामध्ये आता चारा ज्वारीसाठी जेव्हा तुम्ही विचार करता त्याकरता बुरशीनाशक म्हणून गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जेव्हा कीटकनाशकाचा तुम्ही विचार करता सायनिट्रोपॉल आणि थायमिथॉक्झाम ह्याचं संयुक्त असं एक कीटकनाशक बीज प्रक्रियाचं औषध बाजारात उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बुरशीनाशकामध्ये गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशकामध्ये सायनेट्रोपॉल आणि थायोमिथॉक्झाम ह्याचं कॉम्बिनेशन असणारं संयुक्त असं कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने ओळखतात. त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची. त्याबरोबरच आता जे

0: विक आहेत. अजॅटोबॅक्टर पीएसबी ह्याचे जे संयुक्त असं द्रव्य विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत त्याची सुद्धा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्हाला पेरणीच्या 4 तास आधी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे.
1: तर मॅडम, चारा ज्वारीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन नेमकं काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. जसं आपण पेरणीची व्यवस्थापन करतो त्याप्रमाणे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो पिकाला ताण सहन करण्याची ताकद भेटते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर जेव्हा चारा ज्वारीचं तुम्ही लागवड करता त्या चारा ज्वारीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताचं प्रति हेक्टर ह्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. माता ही खताची मात्रा कशी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही देत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे आणि उर्वरित 50 किलो नत्र हे 30 दिवसानंतर द्यायचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायचं आहे. उर्वरित खताची मात्रा ही 50 किलो 30 दिवसांनी पानाची व्यवस्थापनासोबत किंवा जमिनीत ओलावा असताना देणं आवश्यक आहे. याबरोबरच ही खताची मात्रा शेतकरी संयुक्त मिश्र किंवा सरळ खते जे आहेत बाजारात जे काही उपलब्ध आहेत त्यांना जे 10-26-26 असो किंवा युरिया असो, एमओपी असो, एसएसपी असो किंवा डीएपी असो ह्या कोणत्याही खताचा वापर करून ते देऊ शकतात.
1: अच्छा, तर मॅडम हे खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण आता बोललात की नत्र खतांचं विभाजन करून द्यावं, तर नेमका असं करून देण्याचा फायदा काय होतो?
0: जसं पीक वाढत असतं पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत त्याला अन्नाची आवश्यकता असते. नत्र खत ते सुरुवातीच्या काळात खूप कमी प्रमाणात लागतं आणि ते खत हे वेगवेगळ्या माध्यमातून जसं तुम्ही युरिया वापरता, बरेच शेतकरी युरिया वापरतात नत्र मध्ये देण्यासाठी, तर ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे नत्र खताचं नियोजन हे विभाजून देण्याचं सांगितलं जातं की सुरुवातीच्या काळात 50 जसं चारा ज्वारीला आपण 50 किलो म्हणतोय तर 30 दिवसांनी 50 किलो म्हणजे त्याच्या वाढत्या अवस्थेत सुद्धा त्याला योग्य पद्धतीने खताचं वापर व्हावा आणि वाढ व्हावी.
1: अच्छा, तर मॅडम नत्र खताचं विभाजन करून दिल्यानंतर निश्चितच चारा ज्वारीचा पिकासाठी फायदा होतोय. तर मग यामध्ये तण पण येतं पिकांमध्ये, तर अशा वेळेला तण व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काही विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगा?
0: नक्कीच मॅडम, जेव्हा तण व्यवस्थापनाचा विषय येतो आणि चारा ज्वारीचा जेव्हा विषय येतो बरेच शेतकरी काय करतात की आम्हाला पेरणी झाल्यानंतर 30-45 दिवसांनी फोन करतात आणि विचारतात की बाबा तण खूप आले आणि व्यवस्थापन कसं करावं. तर ज्वारी ह्या पिकामध्ये चारा ज्वारी एक तर आपण जवळ लावल्या जातंय, 2 ओळीमध्ये अंतर 25-30 सेंटीमीटर इतकंच आहे, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला कोळपणी आणि खुरपणी ह्या दोन्ही पद्धतीने 45 दिवसानंतर करणं कठीण जातं, कारण की चांगलं वाढलेलं असतं पीक जवळ असल्यामुळे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरच 1-48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी ॲट्राझिन नावाचं तणनाशक बाजारात उपलब्ध आहे. ॲट्राझिन 50% WP ह्याची 500 ग्रॅम प्रति एकर ही मात्रा त्यांनी पेरणी झाल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत द्यायची आहे. आणि ती देत असताना उलट्या पद्धतीने देत यायचं आहे, म्हणजे मागे चलत चलत यायचं आहे, जेणेकरून त्या तणनाशकावर आपला पाय पडू नये आणि त्याचं वाया जाऊ नये तणनाशक. त्यामुळे त्यांना उलट्या पद्धतीने देत देत यायचं आहे. आणि त्याबरोबरच कोळपणी किंवा खुरपणी ही 20-25 दिवसांनी एक कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. ही जर योग्य वेळी तणनाशक वापरलं तर चारा ज्वारीमध्ये तणाचं व्यवस्थापन करायला इतर काही करायची गरज पडणार नाही.
1: अच्छा, तर मॅडम तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावीच, पण त्यासोबतच चारा ज्वारीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे, तर ते कसं करावं?
0: नक्कीच, ह्या वर्षी तर खूपच महत्वाचं आहे. आधीच सांगितलंय आपण की एलिनोची सुरुवात आहे, एक मोठं संकट आहे. तर खरीप हंगामात खूप आधी आपण विचार केला तर पाऊस असतो, पाण्याचं व्यवस्थापनाची तितकी आवश्यकता पडत नाही, पण ह्या वर्षी पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे.
1: अगदी,
0: जेव्हा 15 ते 20 दिवसाचा खंड राहील पावसाचा, त्या काळामध्ये तुम्हाला एक तुषार किंवा ठिबक सिंचनाने पाणी देणं आवश्यक राहील. त्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे

0: तीस दिवसासाठी 28 ते 30 दिवसामध्ये पहिलं पाणी द्यावं आणि त्यानंतर 50 ते 70 दिवसामध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
1: बरोबर, म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
0: चारा ज्वारीमध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे किड

0: गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे 30 दिवसासाठी 28 ते 30 दिवसामध्ये पहिलं पाणी द्यावं, त्यानंतर 50 ते 70 दिवसामध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
1: बरोबर, म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे, तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात, तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
0: चारा ज्वारीमध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे कीड येणारी आहेत, जेणेकरून आपल्या चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटू शकतं ह्या किडींमुळे. तर हे दोन महत्वाच्या कीड आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर. तर मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो, तर मग हा खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं?
0: खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे चारा ज्वारीमध्ये तिच्या एकदम सुरुवातीच्या एका महिन्याच्या आत येतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आलेला. ह्याच्यावर काय होतं की जी मादी माशी जी आहे पाण्याच्या मागच्या बाजूस लंब गोलाकार असे अंडे देते आणि त्यातून बाहेर पडणारी जी अळी आहे ती पिकाच्या पोंग्यामध्ये शिरते, मेन जे दहाट आहे त्याच्यामध्ये शिरते आणि ते मेन पोंग्याला खाऊन टाकते, म्हणून तिथून वाढ खुंटते किंवा पीक तिथंच वाढीचं थांबून जातं. पोंगेमर म्हणतात, बरेच शेतकरी पोंगेमर आली असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस खोडमाशीचा प्रादुर्भाव आला हे आपण समजून घ्यावं. त्याचं व्यवस्थापन जेव्हा करायचा विचार करतो आपण, तेव्हा लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्वाची आहे बीज प्रक्रिया, जी आपण सुरुवातीला सांगितली आहे फोर्टेंजा डीओची, ती बीज प्रक्रिया आवर्जून करावी. आणि ती जर बीज प्रक्रिया करून बदलत्या हवामानानुसार किंवा तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा उशिरा पेरणी जर करावी लागली आपल्याला, तर अशा कारणास्तव जेव्हा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल त्यावेळेस आपल्याला सायपरमेथ्रिन 10% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसून ह्याची 14 दिवसानंतर फवारणी करणं अपेक्षित आहे. तर ही सगळ्यात आधी बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करून जर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता आला तर योग्य आणि उत्तमच. जर त्यानंतर सुद्धा प्रादुर्भाव दिसला तर नक्कीच सायपरमेथ्रिनची आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे, ते पण 14 दिवसाच्या आत.
1: अच्छा. तर मॅडम, आता खोडकिडी विषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात की खोडकिडीमुळे होणारं नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तर मग ते कशा पद्धतीने करावं?
0: बरोबर आहे. खोडमाशी नंतर पुन्हा एका महिना, म्हणजे खोडमाशी पहिला काळ हा खोडमाशीचा असतो, त्यानंतरचा जो आहे तो खोडकिडीचा आहे, यामुळे आपल्याला उत्पादनात घट दिसून येते. तर खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे 30 दिवसानंतर आपल्याला दिसते, म्हणजे परिपक्व अवस्थेत जेव्हा पीक वाढायला लागतं त्या पिकाच्या वाढत्या अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत ते खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर त्यामध्ये जी खोडकीड आहे ते खोड जो असतो झाडाचा त्याला छिद्र पाडते, त्यानुसार आपल्या लक्षात येतं की खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरीफॉस 20% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसून ह्याची एक फवारणी घेणं आवश्यकता आहे.
1: अच्छा.
0: जर प्रादुर्भाव जास्त आढळून आला तर 10 दिवसांनी दुसरी एक फवारणी सुद्धा शेतकरी प्रादुर्भावानुसार घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जेव्हा किडीचं व्यवस्थापन करायचं आहे, सर्व जर सुरुवातीच्या काळातच 15 पिवळे चिकट सापळे प्रति एकर किंवा निळे चिकट सापळे 5 प्रति एकर किंवा कामगंध सापळे 4 प्रति एकर किंवा पक्षी थांबे 20 प्रति एकर ह्याप्रमाणे जर ह्या पिवळे चिकट किंवा निळे आणि कामगंध सापळे पक्षी थांबे ह्यांचा जर पिकामध्ये वापर केला तर नक्कीच इतर खोडमाशी किंवा इतर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना टाळणं सहज शक्य होईल आणि खर्च सुद्धा कमी लागेल.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं हे पीक घेतल्यानंतर जेव्हा ते कापणीच्या अवस्थेमध्ये येतं, तर त्याची कापणी ही पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी आणि त्याचे मग नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर आहे. कारण की आपण जेव्हा चारा पिकाचा विचार करतो किंवा चारा ज्वारीचा विचार करतो तेव्हा आपण हिरव्या चारा किंवा कडबा ह्या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं. तर जेव्हा आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला कापणी करायची आहे, पीक जेव्हा 80% फुलोऱ्या अवस्थेत येतो चारा जवारीचं पीक त्यावेळेस आपल्याला

0: कापणी करणं गरजेचं असतं, कारण की त्यावेळेस पिकाची पूर्ण वाढ झालेली असते आणि योग्य प्रमाणात जे खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो. त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45 ते 50 दिवसांनी करावी, दुसरी 60 ते 65 दिवसांनी करावी, आणि ह्या प्रकारे त्यांनी कापणीचे नियोजन करणं गरजेचे आहे.
1: अच्छा, तर मॅडम एकंदरीतच यल निनोचा प्रभाव सध्या जाणवतो आहे, तर अशा मध्ये चारा ज्वारीचं उत्पादनाच्या नियोजनामध्ये आपण जमिनीची निवड कशी करावीत, किंवा सुधारित वाणं कोणती वापरावीत, किंवा त्याचा पेरणीचा योग्य कालावधी काय आहे, किंवा बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, किडीचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पण शेवटी यल निनो आणि चारा उत्पादनाचं नियोजन करत असताना काही महत्वाचे असे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
0: नक्कीच मॅडम, या यल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचे, योग्य वेळी योग्य पाऊस पाहता, म्हणजे 100 मिलीमीटर 6 इंच पाणी जमिनीत मुरले ह्या पद्धतीने हे नियोजन पाहता पेरणीच्या योग्य कालावधीमध्ये पिकाचं लागवड करणं गरजेचे आहे. त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण पेरणी करत असताना एरवी आपण सरळ पेरणी करतो, ह्यावर्षी तुम्हाला नक्कीच 4 ओळीनंतर 1 ओळ सोडून पेरणी करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा पाऊस सुद्धा आपल्या पिकाच्या वाढीच्या काळात घेता येईल. किंवा चारा पीक हे 80 दिवसाचं पीक असल्यामुळे अंतर मशागत करायला सुद्धा आपल्याला सहज सोपं जाईल, त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचे आहे. त्याबरोबरच पाण्याच्या नियोजनानुसार 1 काप, 2 काप किंवा बहुकाप ह्यापैकी योग्य असं वाण त्यांनी निवडणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे आपण सांगितलेले योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा, योग्य वाणाची निवड करा आणि योग्य वेळी लागवड करा, हे महत्वाचे मुद्दे यल्निनोच्या पार्श्वभूमीवर आहे. हे काटेकोर पद्धतीने शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचे आहे.
1: निश्चितच, आणि शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे जर असं नियोजन केलं तर यल्निनोचा जरी संकट आलंय असं वाटत असेल तरी नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चारा ज्वारीचं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या रीतीने मिळू शकेल.
0: नक्की.
1: तर मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, तर त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधनो, आताच आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भोतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात शेततळी कोरडभाऊ शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहित आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकणमातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड, वालुकामय, खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणी साठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते, त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा एका

0: एक याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरीत शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्थिकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य विस्तार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. दोन प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लॅस्टिक फिल्मचे अस्थिकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लॅस्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. 100% अनुदान शासनामार्फत प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची

0: पेरणीतर योग्य वेळेत केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
0: सर, हे एनपीएस संचय काय आहे?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण पीएफआरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
3: आज अचानक 90s का धनश्री?
4: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा पूर्ण दिवसच भारी जायचा.
3: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
4: म्हणजे काय, खूपच आवडेल.
3: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
4: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
3: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
4: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
3: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
4: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
3: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
4: हो, नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
5: दर सोमवारी 9:30 ऐका स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं. ह्या कार्यक्रमात कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती. ऐकूया त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर आणि न्यूज ऑन एअर ह्या मोबाईल ॲपवर.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी

0: हाँ मनाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोड मैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है। पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस। इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला आहे. 26 सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल, असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी

अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 3000 अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज भावेश कोतांकले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीत.
1: होऊन बहुजनांचा वाली

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोतंगले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं आत्ता आपण ऐकलीत. आणि याबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम संपला. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांना.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, न्यूज ॲट नाईन, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. व्हायोलिनवर वाजवलेला त्यांनी राग श्याम कल्याण. विलंबित गत 3 तालात आहे आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी, हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्याम कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची तर हार्मोनियम संगत श्याम देशपांडे यांची होती.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. यांना हार्मोनियम संगत आहेत विनोद पडगे यांची, तर सारंगीची संगत उस्ताद फारूक लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. सुरुवातीला विलंबित 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत पिहरवा माई गई देहो, आणि त्यानंतर द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखियन मिलकर. तर ऐकूया स्मिता वाघ यांचं गायन.

0: नादो ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. त्यांना हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची, सारंगी संगत उस्ताद फारुख लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात.

0: आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.